स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार, मी अमृता धोत्रे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्जन तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजून गेले आहेत रेडिओ नगरच्या घड्याळ्यात आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आरजे अनु तुमच्या सोबत. सुप्रभात, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि वीकेंडला सुरुवात झालेली आहे. येस, आज आहे 29 ऑगस्ट 2024 आज अशी तारीख आणि आज आहे वार शनिवार. आपल्या या वीकेंडला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर आपण सगळे व्रतवैकल्यांचे सणासुदीचे दिवस येतून जात आहोत. काल नुकतीच राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा दिवस जो आहे तो आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केला आणि त्याचबरोबर खूप छान छान गिफ्ट जे आहे ते आपल्याला भावांकडून बहिणींना मिळालेले असतील आणि खूप छान आनंदाच्या वातावरणामध्ये आणि त्याचबरोबर एका फॅमिली वातावरणामध्ये काल तुमचा दिवस जो आहे तो नक्कीच आनंदामध्ये गेला असेलच. आणि येस, आपल्या दिवसाला छान आपण सुरुवात करणार आहोतच तितक्याच पॉझिटिव्ह एनर्जीनं आणि तितक्याच प्रसन्नतेनं. आज आहे 29 ऑगस्ट 2024 आणि आज असे महत्त्वाचे दिनविशेष आपण जाणून घेणार आहोतच. पण त्याआधी एक महत्त्वाचा एक थॉट जो आहे जो मनामध्ये आलेला आहे तो तुम्हाला मला सांगायचा आहे. लोकांसमोर ना आपण साधं राहतो किंवा आपण आपल्या रुटीनप्रमाणे राहत असतो, पण लोकांसमोर तुम्ही इतकं साधं राहायला हवं की तुम्ही एक बिस्किटाचं पाकिटही घेऊ शकत नाही आहे असं त्यांना वाटायला हवं. जोपर्यंत त्यांना कळत नाही की तुम्हीच त्या बिस्किटांच्या फॅक्टरीचे मालक आहात. म्हणजे हे एक उदाहरण झालं बिस्किटांच्या फॅक्टरीचं आणि तुमच्या साधेपणाचं. पण लोकांसमोर साधं जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच विचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करत आहोत. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.
3: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: ಬೋಲಣೆ ಸುಂದರ, ಘಾಲಣೆ ಸುಂದರ, ಭಕ್ತಿ ಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಸುಂದರ ಕರುನದಾವಿ. ಜನಸ ಅಕ್ಷರ ಸುಂದರ ಆಹೆ, ಜನಸ ವಾಚನ ಸುಂದರ ಆಹೆ, ಜನಸ ಬೋಲಣ ಸುಂದರ ಆಹೆ, ಚಾಲಣ ಸುಂದರ ಆಹೆ, ತ್ಯಾಚಿ ಭಕ್ತಿ, ತ್ಯಾಚ ಜ್ಞಾನ ಆಣಿ ತ್ಯಾಚ ವೈರಾಗ್ಯ ಸುದ್ಧಾ ಸುಂದರ ಆಹೆ. ಆಣಿ ತಾಲಾ ಅನುಸರುನ್ ತ್ಯಾಚ ವಾಗಣ ಅಸ್ತು, ತ್ಯಾಮುಳೆ ತ್ಯಾಚ ಆಯುಷ್ಯ ಖರ್ಯಾ ಅರ್ಥಾನ ಸುಂದರ ಆಹೆ. ತ್ಯಾ ಆಯುಷ್ಯಮಧ್ಯೆ ಸುದ್ಧಾ ಏಕ ಸೌಂದರ್ಯ ದಡಲೇಲ ಆಹೆ. ಆಣಿ ಯಾ ಸಾರ್ಥ ದಾಸಬೋಧಾತಿಲ್ ನಿರೂಪಣಾನ, ಯಾ ಲಕ್ಷಣಾನ ಆಪಣ ಆಪಲ್ಯಾ ದಿವಸಾಲಾ ಸುರುವಾತ್ ಕರತೋ ಆಹೋತ್. ಅನು ಆಹೆ ತುಮಚ್ಯಾ ಸೋಬತ್. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
1: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम, आणि सार्थ दासबोधातील निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करत आहोत. आणि जयास येतनची आवडे नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे. ज्याला नेहमी प्रयत्न करायला आवडतं ना, तो आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जातो. जो प्रयत्नशील असतो, ज्याचा स्वभाव गुणधर्म हा प्रयत्नांचा असतो, तो नेहमीच प्रयत्न करत पुढे जात असतो. आणि कठीण प्रसंग जरी आला तरीसुद्धा धैर्यानं तो उभा असतो, सामोरा जातो. कुठल्याही प्रकारचा डगमगतेपणा त्याच्यामध्ये नसतो, हे लक्षण त्यामध्ये नसतं. धीटपणा त्याच्या तोंडी असतो, आणि कधीही दडून प्रसंगाला उघडपणे तो तोंड देतो. कधीही लपून बसत नाही किंवा त्या प्रसंगाला घाबरून मागे जात नाही, माघारी जात नाही. धीटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे, या सार्थदासबोधातील निरूपणानं आपण पुढे जाऊया. एकत्र रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अर्चना तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्चना तुमच्यासोबत. सार्थ दासबोधातील पुढच्या निरूपणाकडे आपण वळत आहोत. साकडीमध्ये व्रतो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे, अलिप्तपणे राखो जाणे आपण असे. संकटाच्या काळामध्ये कसं वागायला हवं हे उपजतच असायला हवं आणि संकट समय जो योग्य वागतो तो यथार्थपणे जाणतो, तो लोकसंग्रही करू शकतो, अनेक लोक त्याला जवळ करतात आणि त्याचवेळी स्वतः त्यापासून तो अलिप्त राहतो हे सुद्धा तो जाणतो. तो व्यक्ती खरंच संकट समय योग्य वागणारा व्यक्ती आहे आणि त्याला खूप चांगली उपाधी असा अर्थ दासबोधातील निरूपणामध्ये दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या दिवसाला आपण प्रसन्न सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे. संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्यासोबत. आणि आज आहे 29 ऑगस्ट, आज आहे वार शनिवार. आणि आजचा दिनविशेष याकडे वळूयात. 2004 मायकेल शुमाकर यांनी 5व्यांदा फॉर्म्युला 1 ड्रायव्हर चॅम्पियनशिप जिंकलं. चौधरी चरण सिंग यांनी भारतीय लोकदल राजकीय पक्षाची 1974 साली स्थापना. द बिटल्स यांचा शेवटचा स्टेज शो 1966. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची 1947 स्थापना. टिळकांनी मुंबईमधल्या काँग्रेसचं विशेष अधिवेशन 1918 बोलावलं. गुडइयर कंपनीची स्थापना 1898. युकेच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी 1833 घालण्यात आली. मायकल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला. पोर्तुगालनं ब्राझीलच्या स्वातंत्र्याला 1825 मान्यता दिली. वास्को द गामा कालिकतहून पोर्तुगालला परत निघाला 1498. महत्वाचे दिनविशेषकडे आपण ओळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी नीना कुलकर्णी. आपण ऐकत आहात 90.4 FM आवाज तुमचा.
1: नाव गाजल जगा मंदी, फोटू येईल पेपरा मंदी.

गटलो खंडाच मन गटलो खंडाच स्पर्श तुझा परिसाचा मन गटलो खंडाच

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. 29 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. मायकल जॅक्सन, अमेरिकन गायक आणि डान्सर, 1958 जन्म. अक्निनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते, 1959 जन्म. रिचर्ड एटेनबरो, इंग्लिश चित्रपट निर्माते, अभिनेते, डिरेक्टर, 1923 जन्म. हिराल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू, 1923 जन्म. इनग्रेट बर्गमन, स्वीडिश अभिनेत्री, 1915 जन्म. मेजर ध्यानचंद, भारतीय हॉकीचे महान खेळाडू आणि 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, पद्मभूषण, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, 1905 जन्म. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज जन्मदिवस. जीवराज नारायण मेहता, भारतीय डॉक्टर आणि राजकारणी, 1887 जन्म. बापूजी अणे, लोकनायक, 1880 जन्म. त्याचबरोबर महत्वाच्या दिनविशेष कडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. 29 ऑगस्टचा दिनविशेष जाणून घेत आहे. मराठी अभिनेत्री, हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना जयश्री गडकर, आज यांचा स्मृती दिन. 2008 त्यांचा मृत्यू. बनारसी दास गुप्ता, हरियाणाचे चौथे मुख्यमंत्री, 2007 मृत्यू. अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा विला प्लेयर, 2003 मृत्यू. पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक अण्णासाहेब खेर, 1986 मृत्यू. इनप्रेट बर्गमन, स्वीडिश अभिनेत्री, 1982 मृत्यू. भारतीय क्रांतिकारक आणि बंगाली कवी काझी इस्लाम, 1976 मृत्यू. शाहीर अमर शेख, लोकशाहीर, 1969 निधन. मेहबूब अली खान, हैदराबाद संस्थानाचे 6 निजाम, 1911 जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है. रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अर्जुन तुमच्या सोबत आहे नगरसंतरंग या कार्यक्रमात. नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या भीषण महापुरानंतर या नेपाळमधल्या महापुराचे अजूनही पडसाद उमटताना दिसत आहेत. 288 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. जलविद्युत प्रकल्पांवर काम करणारे काही कर्मचारी आणि पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे जे भारतीय आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की तमिळनाडूतील 21 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, तर तिबेटमध्ये अडकलेल्या सुमारे 200 भारतीयांना मदतीची मागणी केली आहे. बेपत्ता असलेल्या 288 भारतीय नागरिकांपैकी 73 जण त्रिशुली वनजल विद्युत प्रकल्पावर काम करीत होते. काठमांडूतल्या भारतीय दूतावासानं प्रकल्पाच्या प्रमुखांशी संपर्क साधला असून या नागरिकांबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. महाप्रलयानंतर 359 जणांचा बळी नेपाळमध्ये काठमांडूमध्ये गेलाय, तर नेपाळमधल्या या महापुराचं संकट अद्यापही कायम आहे. आता बहुतेक कोशी नदी परिसरात नव्या महापुराचा धोका निर्माण झालाय. नेपाळ चीन सीमेवरच्या नदीचा प्रवाह अडल्यामुळे मोठा तलाव इथे तयार झाला असून तो फुटल्यानंतर नेपाळच्या खालच्या भागात प्रचंड पाण्याचा लोंढा येऊ शकतो. त्याचबरोबर सुमारे 20 लाख घनमीटर पाणी सध्या साचलेलं आहे. पुढच्या 3 दिवसांमध्ये आणखी त्यात जमा होईल. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाला चीनकडून या धोक्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अजूनही नेपाळमधले 288 भारतीय जे आहेत ते बेपत्ता आहेत. राज्यातील 110 जास्त पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याचं दिसतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जानु तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात महत्त्वाच्या अपडेट्सकडे येऊयात. नेपाळमधून 288 भारतीय अजूनही बेपत्ता आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील 110 जास्त पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याचं दिसतंय. पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्रातील 110 अधिक पर्यटक अडकल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. विविध दूरकंपन्यामार्फत नेपाळला गेलेल्या पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईमधल्या अंधेरीमधल्या हिंदुजा रुग्णालयाचे ट्रान्सफ्युजन मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर आनंद देशपांडे, नानावटी रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर गायत्री देशपांडे हे दाम्पत्यही नेपाळमध्ये अडकलं आहे. हिल्स अँड ट्रेल्स या टूर कंपनीमार्फत जे पर्यटक नेपाळला गेले आहेत ते सर्व अडकले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी संपर्क साधण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. केंद्राच्या विभागाशी संपर्कात ते असून राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. यात्रेकरूंच्या परतीच्या मार्गावरही अडथळे निर्माण झालेले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. E20 पेट्रोलमधल्या भेसळीच्या शक्यतेमुळे 2500 अधिक पंपांवर विक्री थांबवली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं E20 पेट्रोलच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी देशभरामध्ये एक मोहीम सुरू केली आहे. ऑटोकार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार विहित मानकांचं पालन न केल्यामुळे 2573 पेट्रोल पंपावरील विक्री थांबवण्यात आली आहे. E20 इंधनात प्रमाणाबाहेर अशुद्धता असल्याचं नमूद करणारे SIAM चे एक पत्र E20 समर्थक तहसीन पुनावाला यांनी सार्वजनिक केल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. सरकारनं टाक्यांमधील पाण्याची दिवसातून 8 ते 12 वेळा तपासणी करणं अनिवार्य असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी अर्जन तुमच्या सोबत आहे. कैलास मानस सरोवर यात्रेला जे पर्यटक आपल्या भारतातून गेले आहेत त्यांचा सुद्धा संपर्क तुटला आहे. मुंबईमधले डॉक्टर मिलिंद चितळे आणि त्यांच्या पत्नी बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामध्ये अंधेरीतील प्रसिद्ध डॉक्टर आणि प्रख्यात गिर्यारोहक मिलिंद चितळे आणि त्यांच्या पत्नी जान्हवी चितळे या बेपत्ता झाल्या आहेत. 61 पर्यटकांच्या ग्रुपसोबत ते कैलास मानस सरोवर या यात्रेसाठी गेले होते. 2005 गिरिमित्र पुरस्कार विजेते डॉक्टर चितळे दाम्पत्य सुखरूप परतावेत यासाठी त्यांचे रुग्ण आणि नातेवाईक सध्या प्रार्थना करतात. नेपाळमध्ये बचत कार्य अजूनही सुरू आहे. सर्वांच्या सुरक्षिततेची प्रतीक्षा आहे. 1000 अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है. रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्शन, तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. कांदा एक्सप्रेस दिल्लीमध्ये दाखल झालाय. 35 रुपये प्रति किलो दरानं सध्या कांदा उपलब्ध होणार असल्याचं सांगतंय. कांद्याचे वाढते दर बघता ते नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्रातून कांद्याचा साठा घेऊन आलेली कांदा एक्सप्रेस दिल्लीमधल्या आदर्श नगर रेल्वे स्थानकावर पोहोचली असून सरकारनं आपल्या राखीव साठ्यातून बफर स्टॉक दिल्लीतल्या नागरिकांना 35 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरामध्ये दिला आहे. या कांद्याची किरकोळ विक्री सध्या सुरू केली आहे. विशेष म्हणजे सध्या बाजारामध्ये कांदा 50 ते 60 रुपये प्रति किलो आहे आणि या दरानं तो विकला जातोय. कांदे 35 रुपयांना जे आहेत ते सध्या मिळतात. दिल्लीमध्ये दाखल झालाय कांदा एक्सप्रेस, जो महाराष्ट्रातून गेलेला कांदा आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे अर्जन, तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. कैलास मानसरोवर या यात्रेवरून परतताना तिबेटमधल्या सागा या ठिकाणी भारतातील आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील 37 भाविकांचा काठमांडूकडे प्रवास सुरक्षितपणे सुरू झाला आहे. नेपाळमधल्या महाप्रलयामुळे भाविक अडचणीमध्ये सापडले होते. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधल्यानं प्रवासातील अडथळे यांच्या दूर झाले आहेत. हे भाविक 29 ऑगस्टला काठमांडूहून विमानानं मायदेशी परतणार असून कुटुंबियांना याबाबत मोठा दिलासा मिळतो आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहल ऐसे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल ऐसे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरसेंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. श्रोते हो, नेपाळमध्ये जो भीषण महापूर झालेला आहे बुधवारी, त्याचे पडसाद अजूनही पडताना आपल्याला दिसतात. अजूनही जो प्रलय आहे तो सुरूच आहे. तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटलेला सध्या दिसतोय. नेपाळनं याबाबत काही अलर्ट आणि जारी सूचना इशारा याचा केलाय. आणखी एक पाण्याचा बांध तिबेटमध्ये फुटलाय. नेपाळ पोलिसांनी बचाव कार्य करणाऱ्या पथकांना तातडीनं सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिलाय. विशेष म्हणजे चीनने पुन्हा महापुराचा धोका लक्षात घेता बचाव मोहीम थांबवली होती. 2 दिवसापूर्वी ग्लेशियर तुटल्यानं आलेल्या महापुरामध्ये 469 लोकांचा मृत्यू झालाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजेनु तुमच्यासोबत नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये. आज आहे 29 ऑगस्ट आणि आज जे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आंदोलन होत आहे, या आंदोलनापूर्वी मनोज जरांगे आक्रमक झालेत. मराठा समाजाला त्यांनी एक महत्वाचं आवाहन सुद्धा केलंय. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस काल होता आणि मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून म्हणजे आजपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याची घोषणा केली. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका त्यांनी केली. नोंदी सापडूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली नाहीत आणि ज्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत अशा सर्व मराठा बांधवांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. विखे फडणवीस शिंदे यांचा उल्लेख जो आहे तो यावेळी करण्यात आला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार हसन सय्यद आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकता स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. मुंबईकरांनो

1 सप्टेंबर पासून 9% वाढ होणार आहे. मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर महागाई चांगलासा घाव घालते आहे आणि अजून भार पडतोय तो दुधाच्या दराचा. मुंबई दुग्ध उत्पादन संघानं 1 सप्टेंबर 2026 पासून सुट्ट्या दुधाच्या घाऊक दरामध्ये प्रतिलिटर 9 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, ही जाहीर करण्यात आली आहे. 93 रुपये प्रतिलिटर असलेलं दूध आता 102 रुपये प्रतिलिटर होत आहे आणि हे नवीन दर 28 फेब्रुवारीपासून 2027 पर्यंत लागू राहील असं सांगण्यात आलं आहे. पशुखाद्याच्या किमतीमधल्या वाढीमुळे आणि देखभालीचा खर्च वाढला असल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली असं सांगण्यात आलं आहे. पशुखाद्याच्या किमतीमध्ये सुमारे 25% वाढ नोंदवण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्यासोबत. नेपाळमध्ये जी पूरजन्य परिस्थिती झाली आहे, या पुरामुळे अजूनही मृत्यू झाल्यांचा आकडा जो आहे तो वाढत आहे. 360 हा आकडा येऊन पोहोचलाय. चितवन या भागामध्ये सगळ्यात जास्त पुरामुळे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी जो नेपाळमध्ये भीषण पूर झाला, यामध्ये मृतांची संख्या 360 पोहोचली. काल संध्याकाळपर्यंत 8 वेगवेगळ्या जिल्ह्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. चितवनमधून 132 तर नवलपरासी पूर्व या भागातून 82 मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेत. या जिल्ह्यांना सगळ्यात जास्त पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागामध्ये पोलीस सुरक्षा आणि यंत्रणेची बचाव आणि मदतकार्य मोहीम सुरू आहे. एकत्र रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीसाठी 1 वर्षाची मुदतवाढ जाहीर केली आहे. मुंबईमधल्या ऑटो आणि टॅक्सी चालक संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन जुजबी मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. चालकांना ही भाषा आत्मसात करता यावी यासाठी राज्य सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतीदरम्यान चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. या काळात विविध क्लासेस आणि वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण दिलं जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्सकडे वळूयात. नेपाळमध्ये अचानक आलेल्या बुधवारच्या पुरामुळे झालेल्या प्रचंड विनाशानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी संवाद साधला. यामध्ये शोकसंवेदनासुद्धा व्यक्त केल्या. ते म्हणाले, भारतातील जनता नेपाळमधल्या आपल्या बांधवांच्या आणि भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. नेपाळला शक्य ती सर्व प्रकारची मानवतावादी मदत पुरवण्यासाठी भारत देश सज्ज असल्याचं सांगण्यात आलंय. प्रचंड विनाश जो आहे तो या पुरामुळे झालेला आहे. मृतांची आकडेवारी आणि संख्या अजूनही वाढताना दिसतीये. वेगवेगळ्या भागामध्ये भूस्खलनामुळे खूप महत्वाचं आणि मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्शन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलत आहोत. आणि नेपाळचा जो काही प्रलय आहे आणि नेपाळचा हा प्रलय याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. त्याचबरोबर कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करण्यासाठी अनेक भारतीय प्रवासी पर्यटक जे आहेत ते परतीचे प्रवास करताना दिसत आहेत. तिबेटमधल्या सागामध्ये महाराष्ट्रातील 37 भाविक अडकले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सगळे भाविक जे आहेत ते सागामधून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झालेत. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील असे 39 भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागामध्ये अडकले होते. काठमांडू हून परतीचं विमान जे आहे ते लवकरच येणार आहे आणि त्यामुळे काठमांडू गाठणं या सगळ्या प्रवाशांना आवश्यक होणार आहे. संकट प्रसंगी तातडीनं मदत मिळाल्याबद्दल सगळ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं, महाराष्ट्र सरकारचं आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सुद्धा आभार व्यक्त केले आहेत. परतीच्या प्रवासावर निघालेल्या भाविकांची यादी सुद्धा राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्रीटाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, गुड मॉर्निंग आणि हाय हॅलो नमस्कार। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या। हा आपला शो सुरू झालाय आणि मस्तपैकी कमाल अशा धमाल गप्पा मी घेऊन आली आहे तुमच्या सोबत तुमच्याशी शेअर करण्याला। मंडळी आज आहे विकेंडचा वार आणि विकेंडचा वार म्हणले की आपले खूप सारे प्लॅनिंग्स वगैरे तयार असतीलच आणि या विकेंडला काय करायचंय आणि आपण हा विकेंड कसा मस्तपैकी भारी घालवू शकतो ना मंडळी, याबाबत आपण पुढे चर्चा करणारच आहोत। पण नेहमीप्रमाणे आपला शो सुरू करण्याआधी एक मला छान विचार तुम्हाला सांगावासा वाटतं बरं का मंडळी। कष्टानं जसं शरीर मजबूत होतं तसंच अडचणींमुळे मन कणखर होतं बरं का। विचार करा, आपण जेव्हा जिममध्ये जातो किंवा मेहनत करतो तेव्हा सुरुवातीला शरीर थकतं दुखतं, पण तीच मेहनत पुढे जाऊन आपल्याला फिट आणि मजबूत बनवते। तसंच अगदी आपल्या आयुष्यात सुद्धा जेव्हा आपल्या समोर अडचणी किंवा संकट येतात तेव्हा सुरुवातीला आपण घाबरतो थकून जातो, पण खरं सांगायचं ना मंडळी तर प्रत्येक अडचण आपल्याला आतून अधिक कणखर आणि अधिक मजबूत बनवत असते। म्हणूनच आयुष्यामध्ये अडचणी जरी आल्या तरी घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका, कारण त्या आपल्याला हरवण्यासाठी नाही तर अधिक सक्षम बनवण्यासाठी येत असतात। चला तर मग मंडळी याच सकारात्मक ऊर्जेनं आणि उत्साहानं आपला सुरू करूयात शो मस्तपैकी आणि या शोची सुरुवात करण्याआधी ऐकूयात एक सुंदर असं गाणं। या गाण्याचा आस्वाद घ्या, थोड्याच वेळात येते मी पुन्हा तुम्हाला भेटायला। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी पार्थ भादेराव.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 29 ऑगस्ट, म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिवस. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस अगदी उत्साहात साजरा करतो. आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण व्यायामासाठी किंवा खेळासाठी वेळ काढणं थोडं विसरूनच गेलोय बरं का. आणि मंडळी, खेळ हे फक्त जिंकण्यासाठी किंवा मेडल मिळवण्यासाठी नसतात, तर ते आपल्याला शिस्त, टीमवर्क आणि आयुष्यामध्ये हार न मानण्याची ताकद शिकवतात. जसं की मैदानावरती कष्टानं शरीर मजबूत होतं, तसंच खेळातील संघर्षानं आपलं मन सुद्धा कणखर बनत असतं. आणि म्हणूनच मंडळी, आजच्या या खास दिवशी स्वतःला एक छोटंसं वचन देऊयात की मोबाईलचा स्क्रीन टाईम थोडासा कमी करायला हवाय आणि रोज किमान अर्धा तास तरी मैदानावरती किंवा आवडत्या खेळासाठी नक्की काढायला हवाय. तर मंडळी, आज तर आता विकेंड आहेच, शनिवार रविवार आहे, तर मग करा प्लॅन, जरासं गल्लीमध्ये क्रिकेट खेळा किंवा बॅडमिंटन वगैरे खेळा. रात्रीच्या जेवणानंतर असं मस्तपैकी कॅरम वगैरे खेळत बसा, काहीतरी करा, कारण खेळ हे एक एन्जॉयमेंटसाठी असतात, तुमचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधारण्यासाठी असतात. तर मंडळी, एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्यानगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगार महिलांची एक व्यथा नुकतीच समोर आली आहे. मासिक पाळीच्या 4 दिवसांमध्ये काम बुडालं तर अनेक रुपयांचा दंड होतो किंवा मजुरी कापली जाते. हा रोजचा आर्थिक फटका आणि मुकादमाचा जाच टाळण्यासाठी ऐन तारुण्यामध्ये या भगिनी स्वतःच गर्भाशय काढून टाकतात. कष्टाचे दिवस वाचवण्यासाठी आणि पैशांच्या चिंतेपोटी गेल्या काही वर्षांमध्ये हजारो महिलांनी ही शस्त्रक्रिया केली. ही बाब आता खरोखरच विचार करायला लावणारी आहे. काम, कुटुंब आणि आरोग्याची तारेवरची कसरत करताना आपल्या शरीराची ही केवढी मोठी किंमत या महिला चुकवतात. आजच्या या आधुनिक काळात सुद्धा आपल्या समाजातल्या स्त्रियांना आरोग्यापेक्षा कामाला प्राधान्य द्यावं लागतंय आणि ही मंडळी खूप अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आपल्या आसपासच्या प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याचा सन्मान करायला हवाय आणि कामाच्या ठिकाणी महिलांना ज्या आरोग्याशी रिलेटेड गोष्टी आहेत, जे अधिकार आहेत, ते द्यायलाच हवेत आणि या बाबतीत आपण मंडळी आवाज उठवायलाच हवाय. कारण स्त्रिया या समाजाचा एक पाया आहेत. कारण स्त्री आहे तर आपण आहोत मंडळी. त्यामुळे एक जर एवढी मोठी जर बाब त्यांना चुकवावी लागत असेल, कामाबाबतीत एवढं जर त्यांना त्याची किंमत चुकवावी लागत असेल, तर मंडळी कुठेतरी ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नक्की त्यावरती थोडासा विचार करा आणि आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो ना, हे मला सुद्धा तुम्ही नक्की सांगा. रेडिओ नगर 90.4 FM वरती 90111123090 या संपर्क क्रमांकावर. भेटूया थोड्याच वेळात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हर पल जिंदगी का बस धुआं है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है। वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने। सुनते रहिए रेडियो निगम 90.4 एफएम, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। मंडळी, आज आपल्या शहरांमध्ये मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। ज्या आईबाबांनी आयुष्यभर त्रास सहन करून स्वतःच्या इच्छा मारून मुलांना लहानाचं मोठं केलं, आज तीच मंडळी आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी पडताना दिसतात। विशेषतः घरातल्या वृद्ध महिला, ज्यांनी आपलं आयुष्य हे घराला घरपण देण्यात घालवलं, आज त्यांनाच कोपऱ्यामध्ये एकाकीपण आणि दुर्लक्ष सहन करावं लागतंय। कामाची घाई, विभक्त कुटुंब पद्धती आणि करिअरच्या शर्यतीमध्ये आपण इतके पुढे निघून गेलो आहेत की घरातल्या ज्येष्ठांकडं 2 मिनिट मनापासून बोलायला आपल्याकडे वेळ पण नाही आहे। लक्षात ठेवा मंडळी, त्यांना पैशांपेक्षा किंवा महागड्या वस्तूंपेक्षा फक्त आपल्या प्रेमाची, आदरयुक्त शब्दांची आणि साथीची गरज असते। त्यामुळं आजच आपल्या किंवा शेजारच्या ज्येष्ठ 2 मिनिटं आवर्जून बोला, कारण मंडळी त्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी पावसाळे जास्त पाहिलेत। आपण जिथे कुठे अडू ना, तेच मंडळी आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। कारण आजकालचं जग आपण पाहतोय कसं आहे काय, या मंडळींनी खूप काही सोसलेलं आहे, या मंडळींनी खूप काही प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत, लढत दिलेली आहे, आणि मंडळी त्यांचं मार्गदर्शन आपल्या आयुष्याचा गाभा आहे, आपल्या आयुष्याला ते पुरलेले आहेत, आणि म्हणून मंडळी त्यांचा सन्मान करणं आणि त्यांना आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान देणं आपली जबाबदारी पण आहे आणि आपलं कर्तव्य पण आहे। तर मंडळी, आपल्या आई बाबांशी रोज तुम्ही छानपैकी मन मोकळेपणानं बोलत जा, कारण मंडळी जरी बघा आपण बिझी असलो, आपण दुसऱ्या शहरात असलो, तरी सुद्धा बोलायला किती वेळ लागतो, 2 शब्द बोलायला किती वेळ लागतात। त्यामुळं आपण आपल्या ज्येष्ठांशी संबंध चांगले ठेवणं आणि मैत्रीपूर्ण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। याच विचारासह भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, दुपारचे 12 वाजलेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपण खूप साऱ्या गप्पा मारत आहोत आणि मंडळी मला आता आपल्या किचनबद्दल जरासं बोलायचं आहे। आज आपण थोडंसं आपल्या किचनबद्दल गप्पा मारूयात। मंडळी, आपण घरामध्ये कितीही स्वच्छता ठेवली तरी सुद्धा आपल्या किचनमध्ये नकळत प्लास्टिकचा कब्जा झालाय, बरोबर की नाही? मसाल्याच्या डब्बे पासून ते फ्रीज मधल्या बाटल्यांपर्यंत सगळीकडे प्लास्टिकच प्लास्टिक दिसतंय। पण सखींनो, गरम अन्न किंवा तेलकट पदार्थ प्लास्टिक मध्ये ठेवल्यानं त्यातील घातक केमिकल्स आपल्या पोटात जातात आणि म्हणूनच आजपासून आपलं किचन प्लास्टिक फ्री करायला सुरुवात करूयात। मंडळी, डबे बदला, प्लास्टिकच्या ऐवजी काच, स्टील किंवा तांब्याच्या बरण्या वापरा। त्यासोबत पाण्याच्या बाटल्या फ्रीज मध्ये प्लास्टिक ऐवजी काचेच्या किंवा तांब्याच्या बाटल्या जरी ठेवल्या ना तरी सुद्धा चालेल। मंडळी, प्लास्टिक स्क्रबर ऐवजी नारळाच्या शेंडीचा स्क्रबर किंवा स्तुती वापरा। म्हणजे कसं होईल की भांडी साफ करण्यासाठी तुम्हाला एक प्लास्टिकचा यूज होणार नाही आणि त्यामुळं भरपूर गोष्टी, अनेक वेळा काय होतं भांडी घासताना नकळत जी घासणी असते आपली प्लास्टिकची ही अनेकदा असते, त्याचे ते तारा असतात किंवा त्यातले काही कण अवशेष असतात ते आपल्या भांड्यांना चिटकून राहतात आणि नकळतपणे जर आपल्या पोटात गेले तर पुढे त्याचा धोका निर्माण होऊ शकतो। त्याचसोबत मंडळी, बाजारात जाताना घरातूनच कॉटनची किंवा ज्यूटची पिशवी घेऊन जा, म्हणजेच आपली साधी कापडी पिशवी। प्लास्टिकच्या पिशव्या वापरूही नका आणि कोणाला वापरू देऊही नका। मंडळी, छोट्या छोट्या बदलांनीच मोठी सुरुवात होत असते, त्यामुळे आजच एक प्लास्टिकचा डब्बा कमी करूयात आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊयात आणि निसर्गाची सुद्धा आपण काळजी घेऊयात। भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू, तुमच्या सोबत गोष्टी. तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. दुपारचे 12:10 झालेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या घरात देव्हाऱ्यातील किंवा किचन मधील तांबे पितळाची भांडी काही दिवसांतच काळी पडतात किंवा त्यांची चमक निघून जाते. मग ती घासून घासून आपले हात दुखायला लागतात. पण सखीनो, ती भांडी काही नीट स्वच्छ होत नाहीत. आता केमिकलचे पितांबरी पावडर किंवा जास्त मेहनत न घेता घरातल्याच 2-3 वस्तू वापरून सुद्धा ही भांडी अगदी नवीन सारखी लखलवू शकतात बरं का. त्यासाठी मी तुम्हाला छानपैकी काही युक्त देणार आहे. आणि आता मंडळी, सणासुदीचे दिवस आहेत, आपल्याला तांब्या पितळाच्या भांड्यांची गरज पडणार आहे. त्यामुळे ह्या युक्त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा. तर मंडळी, लिंबू आणि मीठ, अर्ध्या कापलेल्या लिंबावरती थोडंसं साधं मीठ टाका आणि ते भांड्यावरती हलक्या हातानं चोळा. अवघ्या काही सेकंदामध्येच काळापणा जो आहे तो निघून जातो आणि भांडं एकदम चमकू लागतं. त्यासोबत मंडळी, अगदी सोपी ही एक ट्रिक आहे, चिंच आणि बेकिंग सोडा. जर भांडी खूप जुनी किंवा आणि त्यासोबत काळी पडलेली असतील ना, तर थोड्या चिंचेच्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करा आणि ती पेस्ट भांड्याला लावून 5 मिनिट ठेवा आणि मग डायरेक्ट धुवून टाका. बघा, तो पूर्ण काळपटपणा निघून जाईल आणि नव्यासारखी भांडे दिसतील. त्याचसोबत मंडळी, टोमॅटो केचपची युक्ती आहे बरं का. ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, पण तांब्याच्या भांड्यावरती टोमॅटो सॉस लावून 10 मिनिट ठेवलं आणि नंतर धुतलं तर ते एकदम स्वच्छ होतं. आता मी ही टेक्निक मी माझी व्यक्तिगत तुम्हाला सांगते, कारण हे मी जरासं काही कारभार करत असते घरी एकटी असले की आणि काही ना काहीतरी करून बघत असते प्रयोग करून, तर हा त्यातला सक्सेस झालेला प्रयोग आहे. त्यामुळे मी सांगते की टोमॅटो केचपची युक्ती एकदम बेस्ट आहे. प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये एक लहान मुलांना आवडतो म्हणून टोमॅटो केचप आपण ठेवत असतो, तर तो थोडासा वापरा आणि ही आंब्या पितळ्याची भांडी एकदम चमकवा. या युक्त्या कशा वाटल्या मला नक्की सांगा मंडळी. पहिले ट्राय करा आणि मग सांगा काय वाटलं ते. 90111 23 90 आपल्या संपर्क क्रमांकावरती. आणि हो, एक गोष्ट सांगायची आहे, भांडी धुतल्यानंतर ती कोरड्या सुती कापडानं लगेच पुसून ठेवा, म्हणजे त्यावरती पाण्याचे डाग पडणार नाही. तर मंडळी, अशाच युक्त्यांसाठी आणि अशाच ट्रिकसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111 00 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार मंडळी, दुपारचे 12:27 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला नवीन अशा गोष्टीसोबत, नवीन अशा चर्चेसोबत, आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपल्या घरात कोणाचंही पोट दुखायला लागलं ना, किंवा ऍसिडिटी झाली की लगेच आपल्याला एक सल्ला मिळतो मंडळी, की एक कप गरम लेमन टी पी, आता लगेच आराम पडेल. पण मंडळी, लेमन टी खरोखरच पोटदुखीवर गुणकारी आहे की फक्त एक समज आहे? चला आज यामागचं जरासं सत्य जाणून घेऊयात. मंडळी, वैज्ञानिकदृष्ट्या लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सिट्रिक ऍसिड असतं, जे की पचनक्रिया सुधारायला मदत करतं. जर तुम्हाला अपचन, गॅस किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर गरम लेमन टी नक्कीच आराम देतं. लिंबातील पाचक घटक अन्नाचं पचन वेगानं करतात. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जर तुमची पोटदुखी ऍसिडिटी किंवा अल्सर मुळे जर होत असेल तर लेमन टी पिणं टाळा, कारण लिंबातील ऍसिडमुळे पोटातील जळजळ आणि ऍसिडिटी उलट वाढते. आणि म्हणूनच सखींनो, अपचनासाठी लेमन टी नक्की उत्तम आहेच, पण ऍसिडिटी जर असेल तर साधं कोमट पाणी किंवा ओवा जिऱ्याचा काढा घेणं जास्त फायदेशीर ठरतं. आणि या उलटही जर मंडळी घरातल्या उपायांनी जर तुमच्यावरती काही इफेक्ट पडत नसेल तर तेव्हा मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अनेक वेळा पोटदुखी दोन प्रकारच्या असतात, विशेषतः महिलांसाठी. आपल्याला जसं वॉशरूमला जाताना पोट जसं दुखतं ते वेगळं, आणि आपल्याला जर पिरियड्स येत असतील, पिरियड्स आले असतील, तर त्यामध्ये पोटदुखी जी असते ती वेगळी असते. त्यामुळे मंडळी, हे सुद्धा तुम्ही नीट लक्षात घेणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने, की कोणत्या पोटदुखीच्या वेळेमध्ये लेमन टी प्रभावी ठरणार आहे. नाहीतर काय होतं की उलटा परिणाम होतो आणि तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळं कोणताही उपाय करताना तुम्ही त्यामागे पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमच्या शरीराला सहन काय होतं हे पहा. आणि मंडळी, अशाच ट्रिकसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू. तुम्ही ऐकताय गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम आणि दुपारचे 12:42 झालेले आहेत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता ऑलमोस्ट आपला शो संपत आलेलाच आहे मंडळी, आणि मला तुम्हाला एक छान प्रश्न विचारायचा आहे. आणि अनेक महिला या गोष्टीतून जात असतात, त्यांना गरोदरपणामध्ये विचित्र विचित्र डोहाळे लागत असतात, आणि त्या डोहाळ्यांमुळे ते डोहाळे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की यार हे मी खाल्लंय, पण आता याचा परिणाम काय होईल, माझ्या बाळावरती दुष्परिणाम होईल का, किंवा आरोग्यावरती काही समस्या उद्भवतील का वगैरे. तर आता मंडळी, गरोदरपणामध्ये महिलांना नवनवीन गोष्टी खाण्याचे डोहाळे लागतात हे तर आपण जाणतोच. कोणाला अचानक मध्यरात्रीच आईस्क्रीम खावंसं वाटतं, कोणाला आंबा किंवा चिंच, काही वेळेस माती खडू राख किंवा बर्फ खाण्याचे अतिशय विचित्र डोहाळे लागतात, आणि मग मनात भीती निर्माण होते की या विचित्र डोहाळ्यांचा पोटातील बाळाच्या आरोग्यावरती काय परिणाम होईल. तर यामागचं सत्य आपण जाणून घेऊयात. सख्यांनो, वैद्यकीय भाषेमध्ये माती खडू किंवा कच्चे तांदूळ खाण्याच्या या सवयीला पिका असं म्हणतात बरं का. शरीरामध्ये लोह, कॅल्शियम किंवा इतर पोषक घटकांची तीव्र कमतरता निर्माण झाली तर मेंदू अशा प्रकारचे सिग्नल्स देत असतो. माती किंवा खडू सारख्या अखाद्य गोष्टी खाल्ल्यानं पोटामध्ये इन्फेक्शन होण्याचा आणि बाळ व माता दोघांच्याही आरोग्यावरती वाईट परिणाम होण्याचा धोका असतो. पण मंडळी, सामान्य खाण्याच्या डोहाळ्यांवरती बाळावरती काहीही परिणाम होत नाही, आणि म्हणूनच जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील गरोदर स्त्रीला अशा अखाद्य गोष्टी खाण्याचे डोहाळे लागत असतील तर घाबरून न जाता डॉक्टरांना सल्ला घ्या आणि रक्ताची तपासणी करून घ्या. जर तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियम, आयर्न वगैरे कमी जाणवत असेल तर अशा अखाद्य गोष्टी खाण्याऐवजी तुम्ही एक मेडिसिन्स घेऊ शकता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं आहारामध्ये बदल करू शकता. पण मंडळी, हे दिवस असतात ते फार काळजी घेण्याचे दिवस असतात, त्यामुळं अशा गोष्टींपासून तुम्ही दूरच राहा आणि आपल्या आरोग्याची, आपल्या बाळाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आणि अशाच टिप्ससाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: नमस्कार, मी देवव्रत चित्रे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शोच्या आपण शेवटच्या भागात आलेलो आहोत, शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची. भरपूर सारे आपण गप्पा मारलेल्या आहेत, पण मंडळी आज आहे शनिवार, उद्या आहे रविवार. छानपैकी हे जे दोन दिवस आहेत मस्त एन्जॉय करा. विकेंडचा वार आहे, त्याच्यामुळे छानपैकी खा प्या, मज्जा करा. जर तुम्ही डाएट करत असाल तर डाएटकडे थोडासा एक पॉज द्या आणि दोन दिवस छान मज्जा करा. कारण कसं आहे मंडळी, जर तुमचा येणारा सोमवार हा जर एनर्जेटिक असेल तर संपूर्ण वीक एकदम बेस्ट जातो, एकदम एनर्जेटिक जातो आणि मंडळी हॅप्पी जातो. त्यामुळं मस्त सॅटरडे संडे एन्जॉय करा, भरपूर आराम करा. कारण आठवडाभर काम करून शरीर आणि मन दोन्ही थकलेलं असतं, त्यामुळं उद्या लवकर उठायची वेळ घाई करू नका. आराम करा आणि त्याचसोबत मंडळी आपल्या कुटुंबासोबत छानपैकी वेळ घालवा. हसत राहा, खेळत राहा. आपण भेटूयात सोमवारी ठीक सकाळी 11 वाजता नवनवीन अशा अपडेट सोबत, गोष्टींसोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतकांचे। गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या स्नेहालयाशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या दीपाली रसाळ, नम्रता सुमद आणि रत्नमाला प्रकाश इंगळे यांचा आज वाढदिवस आहे। तुम्हा सर्वांना रेडिओ नगर 90.4 FM कडून त्याचबरोबर स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो। तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहोत हीच मनापासून सदैच्छा। आणि आज नगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये। तर आपण ऐकूया दीपाली रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम। हे आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपण सर्वजण उत्साहाने रक्षाबंधन हा सण साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेसाठी खर तर अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत. यामध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. मंडळी, रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण नाही, तर आपुलकी, आदर, विश्वास आणि रक्षणाची भावना जपणारा पवित्र सण आहे. अशा सुंदर भावनेतून स्नेहालय संचलित बालभवन यांच्या वतीने रक्षाबंधनाचा अनोखा आणि संस्कारमय उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. बालभवन येथील मुलींना पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. आपल्या कर्तव्यावर सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुलींनी प्रेमाने राख्या बांधल्या आणि त्यांच्या हातावर आपुलकीच्या नात्याची सुंदर आठवण ठेवली. अनेक पोलीस बांधव आपल्या कर्तव्यामुळे सण उत्सवाच्या दिवशीही कुटुंबापासून दूर राहतात, त्यामुळे या उपक्रमातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलण्याचा आणि समाज रक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थिनींना केवळ रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा आनंद मिळाला नाही, तर एकमेकांचा आदर करणे, प्रेम आणि आपुलकी जपवणे, सामाजिक बांधिलकी जपून घेणे आणि आपल्या संस्कृतीतील सणांचे महत्त्व जाणून घेणे असे अनेक संस्कार मिळाले. राखीचा धागा छोटासा पण नात्याची वीण मोठी, प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना मनामनात जोडणारी. तर नगरकर पोलीस हेडक्वार्टर येथे, पोलीस मुख्यालय येथे घेण्यात आलेल्या रक्षाबंधन या कार्यक्रमाचा आपण संपादित वृत्तांत ऐकूया.
1: नमस्ते सगळ्यांना, मी स्नेहालयाचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेली आहे. स्नेहालयाचे 27 प्रकल्पांपैकी एक बालभवन म्हणून एक प्रकल्प आहे स्लम एरियामध्ये. जसं पूर्वी स्लम एरियामध्ये काही गुन्हेगारी होत होत्या, व्यसनधीनतेचं प्रमाण होतं, ह्या सगळ्याच्या अनुषंगाने गिरीश कुलकर्णी सरांनी असं ठरवलं की आपण ह्या वस्तीत जाऊन आपण एज्युकेशन, संस्कार ह्या मूलभूत घटकांवर आपण काम केलं तर नक्कीच कुठतरी गुन्हेगारी म्हणा किंवा त्यांच्यात चांगले सवयी निर्माण होतील. चांगल्या दृष्टिकोनातनं हा प्रकल्प गेल्या 21 वर्षापासून चालू आहे. मी स्वतःही 21 वर्षापासून तिथं काम करते आणि आमचा कोणताही स्टाफ कुठे गव्हर्नमेंटचा पगार नसताना मानधनच्या बेसवर सगळे हे माणुसकीच्या नात्याने इथं काम करतात. त्याच अनुषंगाने आम्ही शिक्षण, आरोग्य आणि संस्कार या तीन मूलभूत घटकांवर काम करतो. त्यामध्ये ह्या मुलांचं म्हणजे वस्तीत ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस कोणतेही मुलं शाळेच्या प्रवाहात नव्हते. म्हणजे 5% फक्त एज्युकेटेड म्हणूनच टक्केवारी जर काढली तर 5% मुलं शाळेच्या प्रवाहात होते, बाकी सगळे मुलं असेच वस्तीमध्ये होते. आत्ता परिस्थिती पाहता बऱ्यापैकी मुलं शाळेच्या प्रवाहात आहे. एज्युकेशनचं महत्त्व आम्ही त्यांना दिलं आहे, संस्कारच्या गोष्टी देतो आहे, गोष्टी स्वरूपात असेल, वेगवेगळ्या अनुषंगाने, वेगवेगळे मार्गदर्शनच्या अनुषंगाने.

0: तसेच किशोरवयीन गटातले ह्या मुलांना म्हणतो ना आपण जी वय असतं या वयात मुलगा चांगला किंवा वाईट होत असतो, म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे खूप महत्वाचं म्हणजे किशोर गटातील मुलांसाठी आम्ही वेगवेगळ्या एनजीओ मार्फत किंवा आमच्या काही संस्था आहेत, गोल गाईड आहे, अशा वेगवेगळे आम्ही ते प्रकल्प केलेत की जेणेकरून हा मुलगा आमच्या हात सोडून न राहता त्यांना काहीतरी मिळलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे हा दृष्टिकोन आम्ही ठेवत असतो. तसेच त्या मुलांचं अभ्यासाची प्रगती काय, आमचं बालभवनाचा वेळच अशी आहे की मुलं शाळेत जात आहेत, पहिले मुलांची शाळेत जाण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे आम्ही सकाळी त्या मुलांना पाठवण्यासाठी आम्ही वस्तीत असायचो. आता मुलं शाळेत जात आहेत, आता त्यांची भूक पण वाढली, आम्हाला पण त्यांच्यातलं एज्युकेशनचं प्रमाण वाढवण्यासाठी आम्ही जसं आपल्या मोठ्या मुलांना क्लासेस दात तर हे त्यांचे पेरेंट्स पे नाही करू शकत, त्यामुळे आम्ही आमच्याच वस्तीमध्ये बेसिक पासून तर स्कॉलरशिप पर्यंत माझा दोन स्टाफ आहे, ही वैशाली नेटके म्हणून आहेत आणि हे एज्युकेशन कोऑर्डिनेटर म्हणजे शिक्षकच्या पदावरूनच पूर्ण सात स्लम मधले शिक्षणाच्या संदर्भात काय चांगलं देता येईल त्यावर आम्ही असे वेगवेगळे पद हे केले आहेत, त्यानुसार काम चालतं. अशाच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मुलांना सामाजिक क्षेत्र काय असतं, जसं त्यांच्या मनामध्ये एवढंच आहे पोलीस म्हणजे ते भीतीदायक आहे, काहीतरी ते पकडले जातात असं म्हणजे मनात न राहता माणुसकीच्या नात्याने जसं मी लेटर द्यायला गेले तर हे मला खूप छान अनुभव आला, म्हणजे रिस्पेक्टफुल मिळतं. आपण काही सामाजिक क्षेत्रात गेलो तर तिथं मिळत नाही हे मला जाणवलं आणि इथं मला खूप अभिमान वाटतो की आज कर्तव्य दक्ष तुम्ही काम करताय, तुम्ही आज एवढा मोठा सण भाऊ बहिणीचं नातं असतं इतकं अटूट त्या संदर्भात तुम्हाला जाता येत नाही, त्या अनुषंगाने आमचं स्नेहालय आम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळं करायचं हा मोटिव्ह देत असतात आणि तुमचं नेहमीच सगळ्यांचं सहकार्य मला असतं.
1: माझे नाव श्रेया सचिन घोरपडे, मी डॉक्टर कलाम बालभवनातर्फे आलेले आहे. तर आमच्या बालभवनामध्ये दर शनिवारी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज येतात आणि आम्हाला शाळेमध्ये कोणत्याही विषयामध्ये जर आम्हाला अडचण आली तर आम्हाला प्रदीप सर, वैशाली मॅडम, मीना मॅडम आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि कोणत्याही अडचणीत आम्हाला मदत करतात आणि आम्ही आतामध्ये स्नेहालय ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथं आम्हाला राखी मेहनी ग्राफी कशी बनवायची ते पण शिकवले, त्याच राख्या आम्ही तुम्हाला बांधायला आणलेल्या आहेत. धन्यवाद.
2: आपल्यापैकी कोणी बोलणार असेल तर या, मला तर अशी अपेक्षा आहे ट्राफिकच्या मॅडमनी काहीतरी बोलावे. कसं असतं, थँक्यू, कसं असतं की कुठल्याही ठिकाणी बोलण्याची आपल्याला स्टेज दिली पाहिजे आणि पोलिसांकडे आलीच पाहिजे ते आहे, फक्त काय करतो आपण ते व्यक्त होत नाही, बोलत नाही, बोललंच पाहिजे. आता आमचे पुढचे आहेत गीते सर, त्यांनी कृपया इथे यावा, दोन शब्द या मुलांसाठी बोलावा.
3: सर्व आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने जमलेल्या स्नेहालयाच्या मुलींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला तुम्हाला पाहून जास्त आनंद होतो, तुम्ही आज इथे येऊन ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल खूप आम्हाला आनंद वाटतो की एक देशसेवामध्ये करताना ही पण सेवा आम्हाला लाभली जाते. स्नेहालयाच्या बाबतीमध्ये खरंच एक असं प्रत्येक वर्षी नुसतं रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाविषयी नाही अनेक कार्यक्रमाविषयी पोलीस डिपार्टमेंटच्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेपर्यंत एक मेचे ह्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहून पोलिसांचे जे कार्यक्रम आहेत ते तुम्ही अटेंड करत जाल म्हणजे तुम्हाला ह्या पुढं भावी भविष्यामध्ये जी पोलीस होण्याची असेल इच्छा किंवा ऑफिसर होण्याची ते सुद्धा देशसेवेसाठी चांगले कार्य करता येईल. ठीक आहे, थँक्यू.
2: इथे सर खूप चांगलं बोलले तुम्ही, शॉर्ट बट स्वीट, चांगलं बोलला. आता गेली सातत्याने 5 वर्ष झाले माझ्या घरात कुठलाही कार्यक्रम असो, जसं आमच्या भावाचे वर्षगाठ असो किंवा कुठला असो, कुठलाही बर्थडे असो, आम्ही स्नेहालयमध्ये जाऊन साजरा करतो. त्या दिवसाचा किंवा संध्याकाळचा एक वेळचं जेवण आम्ही घेत असतो. हे म्हणून त्यांचं जे ठरलेलं आहे ते ठरलेल्याप्रमाणे आपण त्यांना आमचा काही प्रोग्राम असो, आमच्या घरात कुठला असा आमच्या भावांचा असो वडिलांचा असो, कोविडमध्ये माझ्या घरी मोठ्या ॲक्सिडेंट झालेला, 4 लोक एकदाच गेले, एका महिन्यात 4 लोक गेले, तर मग आम्ही काही केलं नाही, आता कुठंच नाही करायचं. सगळ्यांचे वॉर्ड घेऊन असेल तिकडंच आणि काय असेल प्रोग्राम सगळे तिथंच करत असतो. आज हे कसं आहे की आपण यांच्याकडे आज आपण लक्ष दिलं तर ते आपला भारताचं भविष्य चांगले होईल, म्हणून ही आपण सपोर्टिंग यांचे असे कार्यक्रम ठेवतो. यांच्याकडे पण आपण कार्यक्रमाला जात असतो, इथं कार्यक्रम आल्यानंतर आपल्या पोलिसांकडनं त्यांना काहीतरी हातभार लावा, काहीतरी यांचे भर पडावी, यांच्या ज्ञानामध्ये

0: पडावी, यांचे जे राहणीमान आहे, यांना जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये भर पडावी. त्या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी प्रोग्राम आयोजित करत असतो. सुधारण्यास पुढे ही बॅच तुमची आलेली, मागचेच पण कोर्स होता, मागचेच पण कोर्स बऱ्यापैकी त्यांना मला वाटतं काहीतरी मोठी सत्रांची दिली होती. आपण या वेळेस त्याला पुस्तकं देतोय, ते काहीतरी हातभार लावतात. त्यामुळे तेच बाकीचे आलेत ते लगेच प्रोग्राम सुरू करूया. मी मॅडमला विनंती करतो की मॅडमने दोन शब्द याच्यावर काहीतरी बोलावं.
1: मुलीने आता छान माझ्याकडे केलं, खूप छान वाटलं. तर तुमच्या पुढच्या आयुष्या झाली तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आणि आपल्याला प्रगती करत राहा. आणि काही अडचण आली काय आले का नाही, आपले प्रशासन राहायचं आहे तुझ्यासाठी.
2: धन्यवाद. तसेच सिनियरचे आलेले सर्व किल्बिल पार्टी व त्यांचे आदरणीय शिक्षक, तसेच आमचे सहकारी वर्ग, तसेच कोरचे सगळे आमदार, त्याच्यानंतर महिला आमदार आणि आमचे मुख्यालयातील सर्व आलेले आमदार, सर्वप्रथम आज चे आपल्याला आमच्या दिनदाई म्हणजे सर्व शुभेच्छा देतो. आणि दोन शब्द बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. रक्षाबंधन हा एक सण महाभारतातील, महाभारतामध्ये द्रौपदीने श्रीकृष्णाला आपल्या पदरासा फाडून राखीबंधनाचा हा सुरुवात तिथून केली. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाने त्यांना ज्या आपण सरांनी सांगितलं या पुस्तकांना लिहिले, त्यांना त्या दिवशी अनुभव करून दिलं की मी सर्वस्व काय करीन, संरक्षण करीन. त्या दिवस रक्षाबंधनचा उत्सव आपण सर्व देशामध्ये जेवढी प्रतिष्ठा लावे त्या ठिकाणी आपण त्याचा सण साजरा करतो. त्या सणाच्या निमित्ताने आज तसं सांगायला घेतलं भरपूर मोठं आहे. सांगण्यामध्ये गेले की बाबा श्रीकृष्णाने काय केलं, त्याच्यानंतर कोणी वैकुंठात गेलं होतं, कोणी कुणाला मदत घेतलं होतं, फार मोठं विश्लेषण आहे. पण आपण एकच याच्यातून घ्यायचं की भावबंधाचा अनुबंध कसं प्रेम कसं योग कसं असावं यावर आपण या गोष्टीचं समजूतदारी आपण घ्यायचं. आणि बहिणीचं प्रेम काय आणि भावासाठी या सणाद्वारे आपल्याला चित्रण दाखवलं जात आहे. तुम्ही काय देताय काय घेताय याच्यापासून नाही, तुमचं अंतर्मन काय करतंय आणि भावना तुमची काय पण करते त्यावर फार सणाचा अनुभव आहे. तर तरी सर्व आलेल्या शिक्षकांचं या मुलांचं आम्ही आमच्या ज्या मुख्यालय एच क्यू आहे सर्व आमच्या स्टाफतर्फे आमच्या शिक्षक वर्गातर्फे आपलं इथं स्वागत करतो. व आता हे कार्यक्रम सुरुवात तर झालेलीच आहे, त्या नाकेबंदाचं कार्यक्रम अनुमोदन घेऊन मॅडमशी आपण हे सुरुवात करूया. एवढं म्हणून माझे चित्र सांगतो. जय जय महाराष्ट्र.
3: नगरकर आत्ताच आपण ऐकला आहे स्नेहालय संचालित डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन यांनी घेतलेल्या रक्षाबंधन हा कार्यक्रम पोलीस हेडक्वार्टर मुख्यालयात घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा संपादित वृत्तांत आपण ऐकला आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर आज वाढदिवस आहे नम्रता सुमोद यांचा. या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. हे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. नम्रताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. नम्रताताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, राधा ही बावरी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पामध्ये कशा प्रकारे उत्साहाने रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला, तेही आपल्या पोलीस बांधवांसोबत, ते आपण ऐकले आहे. यानंतर रक्षाबंधन म्हणजे प्रेम, आपुलकी, आदर आणि नात्याची वीण घट्ट करणारा सुंदर सण. याच भावनेतून स्नेहालय संचलित डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन येथील विद्यार्थिनींनी पोलीस मुख्यालय येथे रक्षाबंधनाचा सुंदर उपक्रम साजरा केला. कर्तव्यावर सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांच्या हातावर राखी बांधून विद्यार्थिनींनी त्यांच्या प्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. तर नगरकर, या सुंदर उपक्रमाचा अनुभव कसा होता? पोलीस बांधवांना राखी बांधताना काय वाटलं आणि या उपक्रमातून काय शिकायला मिळालं? चला तर मग हे जाणून घेऊया. आपल्या सोबत आहे स्नेहालय संचलित डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील विद्यार्थिनी समृद्धी योगेश वाघमारे हिच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया.
2: नमस्ते, माझं नाव समृद्धी वाघमारे. तर मी स्नेहालय बालभवनातर्फे आलेली आहे आणि लहानपण आमच्या टीचर आहे, सर आहे, आम्हाला लागणाऱ्या गरजा देखील पुरवतात. आम्ही जसे लहानपणामध्ये मस्ती करायचो, कधी शाळेमध्ये जात असायचो, कधी नसायचो, तर टीचरने आम्हाला शिकवलं शाळेत जायचं, प्रगती करायची, मोठं व्हायचं आणि काहीतरी बनवून दाखवायचं. तर याद्वारे आम्हाला आर्थिक सहाय्य देखील बालभवन संस्थाही करते, आम्हाला खूप आनंद होतो. याच्यामुळे आम्हाला संस्कार देखील लावले जातात, आम्हाला वेगवेगळे पिकनिक देखील करतात. आम्हाला आनंद हा सगळ्या स्नेहालयाकडून मिळतो. याच्याबद्दल मी सर्व स्नेहालयाचे देखील धन्यवाद देते. आणि तसंच आम्ही इथं आलेलो आहोत, टीचरने आम्हाला काही शिकवलं की आपल्या पोलिस जे असतात ते नेमकं नुसती भीती दाखवण्यासाठी नसतात किंवा नुसतं पनिशमेंट देण्यासाठी नसतात, तर ते आपल्या संरक्षणासाठी असतात. ते आपल्याला म्हणजे जीव लावतात आणि आपल्या भारताचे देखील रक्षण करतात. तर त्याप्रमाणे आपले ते भाऊ देखील असतात. आपण त्यांना राखी बांधून आपण त्यांच्यासोबत चांगलं नातं देखील बनवू शकतो. तर त्याद्वारे आम्ही स्नेहालयातर्फे तुम्हा सर्वांना राखी बांधण्यासाठी आलेलो आहे. धन्यवाद.
1: नगरकर, आत्ताच आपल्या सोबत होती समृद्धी योगेश वाघमारे. समृद्धीच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं की सण केवळ आनंदासाठी नसतात, तर त्यातून संस्कार, आदर, कृतज्ञता आणि माणुसकी जपण्याची शिकवण मिळते. स्नेहालय संचलित डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन येथील विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या हातावर बांधलेली राखी म्हणजे केवळ एक धागा नाही, तर समाजाचे रक्षण करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांप्रती प्रेम आणि कृतज्ञतेची प्रतीक आहे. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेतील हितचिंतिका गौरी वड्डेपल्ली यांचा. गौरीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. गौरीताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, तुम मिले दिल खिले. हे ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण रक्षाबंधन ह्या सणानिमित्ताच्या कार्यक्रमाचा संपादित वृत्तांत व त्याविषयीच्या समृद्धीच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या आहे. यानंतर आपल्यासोबत आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन येथील केंद्र समन्वयिका सौ विना प्रशांत वड्डेपल्ली मॅडम. या उपक्रमाविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया.
1: नमस्ते सगळ्यांना, मी सौ विना प्रशांत वड्डेपल्ली, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन केंद्र समन्वयक म्हणून मी काम करते. याच अनुषंगाने रक्षाबंधन हा कार्यक्रम आम्ही स्नेहालया संचलित बालभवन प्रकल्पाच्या माध्यमातून पोलीस मुख्यालयामध्ये साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. यामध्ये आम्हाला लाभलेले DYSP श्रीमती पवार मॅडम, राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेसी साहेब सर, राखीव पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले साहेब, हजेरी मेजर मुसा सय्यद साहेब, चार्ज गीते मेजर साहेब, असे आम्हाला लाभलेले प्रमुख पाहुणे. यांना स्नेहालय प्रकल्पाविषयी तसेच बालभवन प्रकल्पाविषयी पूर्ण माहिती देण्यात आली. यामध्ये शिक्षण, आरोग्य, संस्कार या तीन मूलभूत घटकांवर बालभवन प्रकल्प कशा पद्धतीने अहोरात्र काम करते, काय काय अडचणी येतात, कसे आम्ही सोडवले जातात आणि सक्सेस स्टोरी या सर्वांच्या अनुषंगाने आम्ही त्या आलेल्या आणि इतर काही पोलीस होते त्यांनाही या प्रकल्पाविषयीची अधिक माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांचे देखील मनोगत घेण्यात आले. विद्यार्थी अतिशय सुंदर पद्धतीने समृद्धी वाघमारे म्हणून विद्यार्थी तिने बालभवन प्रकल्पामध्ये काय काय काम केलं जातं या हे सर्व तिने तिच्या भाषणामध्ये सांगितले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी पोलीस यांना राखी बांधण्याचं काम विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीने केले व त्यांनी बालभवन प्रकल्पाला शिक्षणाचं म्हणजे जसं वह्या, पुस्तकं, ड्रॉईंग, पेन, सिस्पेन्सिल, कंपास असे अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना दिल्या. या पद्धतीने अतिशय छान स्वरूपामध्ये त्यांनी एक डोनेशन मुलांना पुढील भविष्यासाठी देण्यात आले. आणि मी थँक्यू सर्व पोलीस अधीक्षकांना सांगते की कारण की ते आहेत म्हणून आज आपण आपल्या सुरक्षित आहोत. ते जर नसले तर आपण सुरक्षित नाही आहोत. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि सगळ्यांना रक्षाबंधनाच्या डॉक्टर कलाम बालभवनतर्फे व माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा व्यक्त करते. थँक्यू सो मच.
0: नगरकर, आत्ताच आपल्यासोबत होत्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील केंद्र समन्वयिका सौ विना प्रशांत वड्डेपल्ली मॅडम. मॅडम, या सुंदर उपक्रमाची भूमिका, विद्यार्थिनींचा अनुभव आणि या उपक्रमातून मिळालेली संस्काराची शिदोरी आमच्याशी शेअर केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नगरकर, आजच्या या संवादातून एक सुंदर संदेश आपल्यापर्यंत पोहोचला आहे. रक्षाबंधन हा केवळ भाऊ बहिणीच्या नात्याचा सण नाही तर प्रेम, आदर, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण आहे. स्नेहालय संचलित डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवनच्या उपक्रमातून विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांप्रती आदर व्यक्त करण्यासोबतच माणुसकी आणि संस्काराचा सुंदर धागा समाजाशी जोडला आहे. यानंतर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. त्यापूर्वी इथे आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे रत्नमाला प्रकाश गंधे यांचा. हे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी आपलं जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. रत्नमाला ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, पाहिले ना तू मला. हे मराठी गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.
1: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आजचे पाहुणे आहेत वृक्षप्रेम जोपासणारे उद्योजक श्री दीपक चांदोरकर, त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
2: रसिको नमस्कार. उद्योजक या नात्यानं उद्यमशीलता आणि व्यावहारिक तसंच आर्थिक गणित जपत असतानाच झाडांवर मनापासून प्रेम करणारे श्री दीपक चांदोरकर हे आचपले पाहुणे आहेत. नगरच्या MRDC मध्ये दीपक चांदोरकर यांची अल्विन कॅरॉमल कलर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही नामांकित कंपनी आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये या कंपनीची उत्पादनं निर्यात केली जातात. आज मी दीपकजींच्या घरी आलो आहे. सावेडीतील वसंत टेकडी परिसरातील त्यांचा कौलारू छताचा टुमदार बंगला म्हणजे पर्यावरणपूरक घराचं उत्तम उदाहरण आहे. भरपूर प्रकाश, हवा आणि असीम शांतता असलेल्या या बंगल्याला हिरवायचं कोंदण प्राप्त झालं आहे. भरपूर हवा, खेळती हवा, प्रकाश आणि असीम शांतता असलेल्या बंगल्याला हिरवायचं कोंदण प्राप्त झालं आहे. चांदोरकर कुटुंबानं मोठ्या निगुतीनं बंगल्याच्या अवतीभोवती झाडं लावली आहेत. त्यातली अनेक झाडं तर त्यांनी परदेशातून आणली आहेत. नगरसारख्या उष्ण आणि कोरडं हवामान असलेल्या शहरात महाबळेश्वरसारखं वातावरण अनुभवायचं असेल तर या चांदोरकर बंगल्याला भेट द्यायला हवी. नमस्कार दीपकजी.
3: नमस्कार. नमस्कार भूषण.
4: मला खूप वर्षांपासून या घराविषयी उत्सुकता होती. आज हे सगळं बघता आलं, तुम्ही लावलेली झाडं असतील, तुमच्या कल्पकतेतून उभं राहिलेलं घर असेल, नगरमध्ये फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. आपण सुरुवात करूया तुमच्या घरापासून. हे घर कौलारू छपरांचं झाडांनी वेढलेलं आहे. या घराची संकल्पना मुळामध्ये काय होती आणि तुमचं हे स्वप्न कोणी साकार केलं?
3: हे घर मी 2005 साली विकत घेतलं. आधीचं ओरिजिनल नानल आर्किटेक्ट इंजिनियर होते, त्यांनी बांधलेलं हे घर आहे लोड बेअरिंग. आणि मी घेतल्यानंतर त्याची अतिशय परिस्थिती वाईट होती. म्हणजे मोझेक टाइल्स होते, ते वर खाली आले होते सगळे. इथे मोठमोठे वडाचे झाडं होती आणि जंगल होतं भरपूर.
4: या भागात फारसं कोणी राहतही नव्हतं.
3: राहतही नव्हतं. पुढे नुसती स्टेट बँक कॉलनी होती आणि शेजारचे काही होते घरं. पण फारशी रहदारी या रोडवर नव्हती, घरही नव्हते फारसे, लोकही नव्हते. त्या काळामध्ये हे घर मी घेतलं आणि नंतर वैभव देशमुख आर्किटेक्ट जे त्यांनी हे डिझाईन केलं, आधीचं घर न तोडता ते केलं.
4: बरोबर.
3: आज जे आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो, रियुझिंग, सस्टेनेबिलिटी, ही कल्पना मी त्यावेळेपासून राबवतोय. आणि 1100 square footचं बांधकाम असलेलं ते त्यावेळेचं घर आजही घरामध्ये माझ्या त्या भिंती आहेत, ती कपाटं आहेत, त्याला नुसतं आम्ही एनलार्ज आणि रीडू केलं, परत त्याला नवीन लुक दिला आणि वैभव जोशी जे इंजिनियर आहेत त्यांनी हे बांधकाम केलं. तर बेसिकली डिझायनिंग हे वैभव देशमुखांचं आहे आणि कन्स्ट्रक्शन वैभव जोशींचं आहे.
4: बरोबर. ज्या आपण इको फ्रेंडली म्हणतो, इथल्या विटांना कुठेही प्लॅस्टर केलेलं नाही किंवा अगदी भर दुपारी देखील इथे अतिशय थंडावा जाणवतो, म्हणजे कमीत कमी विजेचा वापर होईल, प्रकाशाचा उत्तम उपयोग करून घेता येईल, अशा पद्धतीची सगळी रचना या घरामध्ये केलेली आहे. आणि मुख्य म्हणजे घरातून बाहेर पडणारं सांडपाणी त्याचा तुम्ही अतिशय छानपणे उपयोग करून घेतलेला आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही करून घेतल्या तिथे?
3: सगळ्यात आधी मला जी परमिशन बांधकामाची मिळाली त्यावेळेस त्या परमिशनमध्ये अमुक अमुक झाडं लावली गेली पाहिजे ही एक आठ होती, ती मी पूर्ण करून त्याच्यापेक्षा जास्त झाडं लावली.
4: अरे वा.
3: आणि नुसती झाडं नाही लावली, आपल्याकडे हल्ली काय होतं की जून जुलैमध्ये पेपरमध्ये आपल्याला वाचायला मिळतं की सगळे क्लब्स, इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप्स झाडं लावायच्या
4: अभियान
3: मोहीम चालवतात, मग त्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं लावतात. तर माझा थोडासा शास्त्रीय दृष्टिकोन होता की कुठली झाडं पाहिजेत कुठली नकोत. वडाची झाडं छान असतात पण घराजवळ नसावीत, कारण त्याचं फाउंडेशन ते आज नाही तर उद्या तोडू शकतात. सुबाबूळ काही कामाची नाही, काही कामाची नाही म्हणजे बकऱ्यांसाठी खायला आणि लाकूड म्हणून पेपर इंडस्ट्रीला वापरता येतं ते लाकूड, पण डे टू डे यूजमध्ये रोजच्या जीवनामध्ये त्याचा तसा उपयोग नाही. माझ्या घराच्या आजूभोवती जे झाडं आहेत ते सगळे फळांची झाडं आहेत, जेणेकरून काही ना काही कोणा ग्रीनरी पण मेंटेन होते, ग्रीन झोन तयार होतो, मायक्रो क्लायमेट तयार होतं आणि फळं पण खायला मिळतात.
4: म्हणजे पक्ष्यांसाठी फळांचं आकर्षण एक मोठं असतं, त्यामुळे ते घरटी तयार करतात.
3: अगदी अगदी, सकाळी 6 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत माझ्याकडे कधी या पक्ष्यांचे आवाज
4: असतात. कुठले कुठले पक्षी साधारण असतात?
3: साधे पक्षी तर आहेतच आहेत, पण काही अतिशय वेगळे. मी झुऑलॉजीचं शिक्षण माझं झुऑलॉजीमध्ये झालेलं नाही आहे, पण वेगवेगळ्या प्रकारचे, पिवळ्या रंगाचे, लाल रंगाचे, हिरवे पोपट वगैरे तर आहेतच आहेत. सनबर्ड येतात लहान अतिशय छोट्या, आणि प्रचंड लाईफ हे या घराभोवती आहे.
4: हो,
3: जीवन ज्याला म्हणू, म्हणजे पक्षी आणि झाडं, मायक्रो क्लायमेट, त्याच्यामुळे किडे पुष्कळ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे किडे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडचे जे झाडं आहेत, फळझाडं आहेत, त्याच्यावर मी फवारण्या करत नाही,
4: पूर्ण सेंद्रिय पद्धतीने ही झाडं वाढवली.
3: मुख्यतः आता मी माझ्याकडे पूर्वीपासून सफरचंद हे होतच, पण पपनस.
4: मला वाटतं नगरमध्ये सफरचंदाचं झाड हे खरं आश्चर्य वाटावं असं तेव्हा होतं, तुम्ही जेव्हा ती लागवड केली.
3: हो,
4: आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या की नगरमध्ये आता सफरचंदाला कुणीतरी बागेमध्ये लावलेलं आहे.
3: बरोबर.
4: किंवा मग तुम्ही कॉफी लावली असेल MIDC मध्ये तुमच्या कंपनीच्या आवारात.
3: हो.
4: किंवा अनेक प्रकारची झाडं जी देशातली परदेशातली तुमच्या या बंगल्याच्या आजूबाजूला छानपणे डुलताना दिसतात, बहरलेली आहेत.
3: हो.
4: कुठून कुठून ही सफरचंद असेल किंवा बाकीची
3: मी
4: कशी आणली?
3: बरेचसे ग्राफ्ट वुड्स आणले.
4: बर.
3: आणि लोकल रूट स्टॉक वर ग्राफ्ट केले,
4: कलम केले.
3: आणि एक फार महत्वाची गोष्ट मी त्या काळापासून माझ्या डोक्यात होती की क्लायमेट चेंज हे होणार आहे.
4: हो.
3: आणि त्यासाठी आपल्याकडच्या लोकांची, विशेषतः शेतकऱ्यांची तयारी पाहिजे. आजही आपण क्लायमेट चेंज विषयी काही कोणी बोलत नाही आहे, शेतकऱ्यांपर्यंत त्याचा तर पोच गेलेलीच नाही आहे अजून, की पिकं ही त्यानुसार बदलायला पाहिजेत.
4: हो.
3: नाहीतर फार मोठं नुकसान व्हायची शक्यता आहे. नवीन पिकं काय घ्यायची ह्याच्यामध्ये मी जास्त उत्सुकता दाखवली माझ्या छंदामध्ये, आणि त्या दृष्टिकोनातनं मी प्रयत्न केले.
4: बर. साधारण नेहमीची जी झाडं असतात ती तुम्ही लावली नाही आहेत, म्हणजे आपल्याकडे कुठे गेलं तरी केशर आंबा प्रामुख्याने दिसतो.
3: हो.
4: कढीपत्ता असतो, गुलमोहराची झाडं असतात.
3: हो, हो.
4: काही ठिकाणी निलगिरी असतं.
3: हो.
4: पण तुम्ही अगदी ठरवून, म्हणजे काय आणायचं, कसं लावायचं, आणि लावण्यापेक्षा ते सांभाळायचं कसं, म्हणजे पुढचं त्याचं लाईफ हे फार महत्वाचं असतं. कुठून कुठून ही रोपं, आणि मला त्यांची नावं पण सांगा, कारण ही फारशी माहिती नसलेली सगळी झाडं आहेत.
3: मी काही ग्राफ्टवुड्स व्हिएटनामहून आणले, काही थायलंडहून आणलेत, काही ऑस्ट्रेलियाहून आणलेत, काही अमेरिकेहून आणलेत, काही इस्रायलमधनं आणलेत, काही साऊथ आफ्रिकेतनं आणलेत. मी जगभरात जिथे जिथे कामानिमित्त गेलो तिथनं मी कलेक्शन माझं सुरू केलं. जर ते सक्सेसफुल 4-5 वर्षात झालं नाही तर मी त्याचा नाद सोडून दुसरीकडे वळतो. आणि दुसरं काय, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, तेवढ्या वेळामध्ये सगळे प्रयोग करणं हे शक्य होत नाही. म्हणून वेळ न घालवता पटापट वेगवेगळे क्रॉप्स ट्राय करणं हे महत्वाचं आहे. आपल्याकडे मी 10 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना बोलून दाखवलं होतं की इथे सफरचंद होऊ शकतं, सफरचंद दाखवली होती. मी ऐकलंय की आता थोडे काही शेतकरी लागवडी सुरू करायला त्यांनी सुरुवात केली आहे, आणि ते ग्रेड्स, ते व्हरायटीज, हायब्रिड्स इथे आता अवेलेबलही व्हायला लागलेत. त्याचप्रमाणे सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्याकडे आहे पाणी. लोकसंख्या वाढतीये तेवढी पोटं वाढणार, खायला वाढणार. म्हणून मी जास्त करून शोभेची झाडं कमी लावतो, आणि ज्यातनं काही खायला मिळेल, कारण फॅमिन, ड्राऊट हे मोठे चॅलेंजेस पुढे दिसत आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या वाढतीये, प्रत्येक स्क्वेअर फूट, प्रत्येक स्क्वेअर इंच आपल्या शेतीचा हा काहीतरी खाण्याच्या दृष्टिकोनातनं त्या डायरेक्शनमध्ये प्रयत्न झाले पाहिजे असं मला वाटतं.
4: तुमच्याकडे आत्ता हे जे सफरचंद आहे याला किती वर्ष झाली? आणि माझ्या मनात तो आहे की काश्मीरमधलं जे वातावरण असतं पोषक, म्हणजे त्या फळाच्या दृष्टीने योग्य असं, आपल्याकडे हे कसं आपण तयार करू शकतो?
3: सोपी गोष्ट आहे, इंग्रजीत म्हण आहे की यू डोंट हॅव टू री इन्व्हेंट द व्हील. म्हणजे चाकाचा शोध परत लावायची गरज नाही. मी फार काही तज्ज्ञ असा नाही आहे, माझं शिक्षण बॉटनीत जरी झालेलं असलं तरी, पण मी काय केलं की आपल्यासारखं हवामान असणारं जगात कुठे कुठे, कुठल्या कुठल्या देशात अशी जागा आहे, ती ऑस्ट्रेलियात आहे, सदर्न कॅलिफोर्नियामध्ये आहे, इस्रायलमध्ये आहे उदाहरणार्थ, हे तर तिथे कुठले क्रॉप्स आहेत, तिथे कुठले फळं येऊ शकतात. बस तिथे गेलो आणि त्या व्हरायटीज आणल्या, त्यातल्या काही चालल्या, काही नाही चालल्या, पण चालायचे चान्सेस जास्त असतात, कारण ते हवामान आपल्यासारखंच असतं.
4: बरोबर.
3: ड्राऊट कंडिशन्स आपल्यासारखं असतं, ड्रायनेस आपल्या, ह्युमिडिटी आपल्यासारखी असते, पाण्याचं प्रमाण आपल्यासारखं, पावसाचं प्रमाण आपल्यासारखं असतं. तर मला असं वाटतं की चिक्कू, डाळिंब, आंबा, आपण ह्याच्यातच उड्या मारत बसलोय, हिची ही व्हरायटी, त्याची ती व्हरायटी. एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातनं कोणी काही प्रयत्न करत नाही आहे, आपल्याकडचे शेतकरी त्याला एक्सपोज नाही आहेत, किंवा त्यांच्याकडे त्याचे टूल्स नाही आहेत, त्याची माहिती नाही आहे. तर शासनाने पण जर त्या दृष्टिकोनातनं कोणी प्रयत्न केले तर भरपूर लोक आणि भरपूर डायव्हर्स पूल आपल्याकडे आहे, जो माझ्यासारखे लहान लोक जे प्रयोग करून सांगू शकतात की ही व्हरायटी या क्लायमेटमध्ये येऊ शकते. आणि त्यासाठी काही फार विशेष ग्रीन हाऊस बांधा, एक्स्ट्रा खर्च करा अशी नाही,
4: काही गरज नाही,
3: गरज नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही मला आधी एक प्रश्न विचारला होता की पाण्याचं नियोजन कसं केलं होतं. आता आपल्याकडे नगरमध्ये सिन्हा नदी आहे, त्याच्याकडे बघितल्यावर वाईट वाटतं की त्याची परिस्थिती, त्या पाण्याची काय आहे,
4: गटार गंगाच बनली,
3: गटार
4: काही नदी म्हणून.
3: तर दुसरं उलटा विचार करायला पाहिजे की हे पाणी ट्रीट करून मग झाडांना देण्यापेक्षा ह्या पाण्यावर काय येऊ शकेल, ट्रीट न करता किंवा बेसिक ट्रीटमेंट करून. घरोघरी पूर्वी आळू लावत असेल तो साबणाच्या पाण्यावर येतो ना, तर बरेच लोकांचं, तज्ज्ञांचं म्हणणं असं असतं की ते पाणी जमिनीत दिल्याने जमिनीची क्षार वाढतात. त्याच्यासाठी मायक्रोबायोलॉजिकल आणि बायोलॉजिकल सिस्टीम्स आहेत की ते जर तुम्ही अवलंबून केले तर ते क्षार देखील गांडूळ सारखे किंवा विशेष व्हरायटी ऑफ गांडूळ किडे हे खाऊन टाकतात.
4: बरोबर.
3: आणि त्यांची जी विष्ठा घाण निघते ती झाडाला पोषक म्हणून खत म्हणून वापरली जाऊ शकते. त्यावर जास्त संशोधन करणं गरजेचं आहे की ग्रे वॉटर ब्लॅक वॉटर हे डायरेक्ट यूज करून कुठले फळझाडं घेता येतील. भाजीपाल्यावर सजेशन ते करणार नाही कारण पॅथोजन्सचा हा मोठा प्रॉब्लेम असू शकतो. पण मोठी झाडं जी आहेत असे कुठले रूट स्टॉक्स आहेत जे हे विथस्टँड करू शकतील, ज्यांची मुळं असल्या पाण्याला प्रॉब्लेम्स नाही देणार अशा पाण्याची, तर असं फार मोठं क्षेत्र ओपन आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडच्या रिसर्चर्सनी ह्याच्यावर जास्त भर द्यावा.
4: बरोबर.
3: तुम्हाला एक उदाहरण देतो. इस्रायलमध्ये जेरुसलेम नावाचं शहर सगळ्यांनी ऐकलं असेल, कॅपिटल आहे इस्रायलचं, राजधानी आहे. जेरुसलेममधनं 80 किलोमीटर पाईपलाईन त्यांनी सुएज वॉटर नेलं, म्हणजे थोडक्यात आपली सिना नदी, ते पाणी त्यांनी ज्युडियन डेझर्टमध्ये नेलेलं आहे. आणि तिथे शेकडो एकर, अक्षरशः शेकडो एकर डेट्स, खजूर, खजुराची लागवड त्या पाण्यावर केली
4: आहे.
3: आणि त्यांना उत्तम रिझल्ट्स आहेत. काही पाण्याचं ट्रीटमेंट नाही, काही नाही, पाणी तसंच्या तसं. नुसतं बेसिक ट्रीटमेंट म्हणजे फिल्ट्रेशन, टँक फिल्ट्रेशन म्हणणं, सॉलिड्स खाली बसवण्यासाठी ते बेसिक ट्रीटमेंट करून ते पाणी डायरेक्टली दिलं जातं. आणि त्या पाण्याने तिथली जमीनसुद्धा खराब होत नाही कारण त्यांनी त्याच्यावर असे बायोलॉजिकल ट्रीटमेंट सोडलेले झाडाभोवती की ते क्षार ते खाऊन टाकतात.
4: बरोबर. वेगळी जास्त खर्चिक अशी कुठली प्रोसेस करण्याची गरज नाही.
3: आरो करा, हे करा, कारण हे ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस नाही करू शकत ह्या गोष्टी.
4: बरोबर. आणि कमी पाऊस, म्हणजे इस्रायलचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा कमी पाऊस असताना आपण दरवर्षी आपण सहली नेतो, पण

0: लेवलचे आहेत, आपल्याला आपल्या सिस्टीम आपल्या परिस्थितीप्रमाणे मॉडिफाय करणं गरजेचं आहे की काय आपल्यासाठी फायनान्शियली पैशाच्या दृष्टीने आपल्याला काय योग्य होईल, त्यातल्या त्यात आपण काय करू शकू, तर हे चेंजेस करणं गरजेचं आहे. मोठे जे कंपनीज आहेत, कॉर्पोरेट वर्ल्ड आहेत, ते करू शकतील. जसं तामिळनाडू का कर्नाटकमध्ये मी ऐकलंय की टाटांनी शेकडो एकर आता अवोकाडोची शेती केली. कॉर्पोरेट वर्ल्ड खर्च करू शकतो, त्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स मोठमोठे लावू शकतील, पण सर्वसाधारण शेतकरी काय करणार? त्याच्यासाठी तर काहीतरी सिस्टीम पाहिजे की क्लायमेट चेंजही तो ऍब्सॉर्ब करू शकेल, त्याला तोंड देऊ शकेल, नुकसान होणार नाही, आणि नवीन पिकांकडे वळणं गरजेचं आहे.
1: तेही धाडस दाखवलं पाहिजे आणि व तंत्रज्ञान स्वीकारण्याची मानसिकता पण.
0: अगदी अगदी. आणि त्यात मिलेट आता जे शासनाने त्याला जी पुश दिलेला आहे मिलेट्सला, तो त्यातलाच एक भाग आहे. कमी पाण्यावर येणारे मिलेट्स आहेत, त्याची लोकांनी शेती करावी कारण त्याची डिमांड ही वाढत जाणार.
1: आणि जागतिक पातळीवर जर हे स्वीकारलं गेलं तर आपल्याला मोठी बाजारपेठ नक्कीच त्यातून.
0: अगदी.
1: म्हणजे जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याच्या दृष्टीने ते फायदेशीर.
0: बरोबर.
1: दीपकजी, कचऱ्याची विल्हेवाट हा एक शहरातला फार मोठा प्रश्न बनलेला असतो, त्यामुळे शहराचं आरोग्य धोक्यात येतं, ते राहत गाडगं बनतं, म्हणजे एकातून दुसरा प्रश्न तयार होतो. कचऱ्याचा प्रश्न कसा सोडवता येईल हे तुम्ही तुमच्या घरातनच एक छान उदाहरण सेट करून दिलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे हा प्रश्न सोडवला आहे?
0: सगळ्यात आधी ही गोष्ट घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे, प्रत्येक घरापासून. आपण प्रत्येक गोष्ट कॉर्पोरेशन आणि शासनावर टाकून चालणार नाही, कारण त्यांनाही लिमिटेशन आहेत, मॅनपॉवरचे आहेत, ऑपरेशन्सचे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करणं सोपं नाही आहे, कुठलंही शासन असो, कुठलंही डिपार्टमेंट असो. त्यासाठी बाळपणापासून, किंडरगार्टनपासून, बालवाडीपासून ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. शाळेतनं की कचरा हा ओला वेगळा ठेवायला पाहिजे, कोरडा वेगळीकडे, प्लास्टिक, काच, मेटल्स हे सगळीकडे वेगळ्या डब्यात गेले पाहिजे. केळीची सालं, बटाट्याची सालं हे वेगळ्या, उष्ण जेवण, उरलेलं जेवण हे एका वेगळ्या डब्यात गेलं पाहिजे. आणि मग एवढं जर खालपासून सुरुवात झाली तर घराच्या बाहेर जाणारच कचरा मुळात कमी होईल.
1: जाणारच नाही की बहुना
0: जवळजवळ कमी होईल, कारण नुसतं प्लास्टिक आणि काच जाईल. ते ट्रीट करणं शासनाला कदाचित सोपं जाईल, पण त्याच्याबरोबर ओला कचरा मिळून तो एवढा मोठा व्हॉल्यूम होतो की, आणि मिक्स्ड व्हॉल्यूम होतो,
1: तो त्याचं स्वतंत्र वेगळं करणं हे कटकटीचं काम,
0: कटकटीचं काम आहे. म्हणून ते शाळेतनं घरातनं ही शिक्षण, जशा आपण म्हणतो की संस्कार हे घरातनं दिले द्यायला पाहिजे, तर हल्ली वेळ नाही आहे कोणाकडे, आई वडिलांकडे वेळ नसतो, दोघंही कामं करतात, पण हा थोडा वेळ काढायलाच पाहिजे दोन गोष्टींसाठी, चांगले संस्कार आणि असल्या नवीन चॅलेंजेसला तोंड देणे. कारण कचरा हा वाढलेला आहे, किचन वेस्ट वाढलेली आहे, ओला काय सुका कचराही वाढलेला आहे. हल्ली सगळं प्लास्टिकच्या पिशवीत
1: प्रत्येकाला पॅकिंग असतं,
0: पॅकिंग असतं, तर ह्याचं सेग्रिगेशन जर करता आलं घरापासूनच दोन डबे, तर ओला कचरा निदान घरच्या घरात लोकांना ट्रीट करता आला पाहिजे आणि तो घरच्या घरी खत म्हणून वापरता आला पाहिजे.
1: तुमच्या बागेतल्या झाडांना तुम्ही या कचऱ्यापासून खत तयार करून देता?
0: अगदी अगदी.
1: त्याचा वास येत नाही किंवा काही प्रश्न कधी निर्माण?
0: नाही नाही, काही नाही, कारण त्याला एरिएशन असायला पाहिजे, एरोबिक डिकम्पोजिशन म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते आणि त्यातनं वास वगैरे काही निर्माण होत नाही.
1: आणि शेताचा एक मुख्य प्रश्न म्हणजे सेंद्रिय शेती आपण म्हणतो ती तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये करणं शक्य होतं, त्यासाठी वेगळी काही तरतूद करण्याची गरज नसते, घेण्याची गरज नसते.
0: बरोबर.
1: त्यामुळे रसायनांचा वापर न करता देखील तुम्ही तुमची परसबाग असेल, तुमच्या अंगणातली झाड असतील ती छानपैकी वाढवू शकता. दीपकजी, आपण फक्त एक राऊंड घेऊयात, कुठली कुठली, मला आता मी द्राक्ष बघितली तुमच्याकडे, तुमच्याकडे अगदी छोटासा लहानसा पेरू आहे, किंवा आता तुम्ही जसं ते म्हणालात की वेगळं झाड की जे तुम्हाला अनेक जीवनसत्व, प्रोटीन्स, काही अँटीऑक्सिड्स असतील, कुठली कुठली मला त्यांची नावं सांगा आणि त्याचं वैशिष्ट्य सांगा.
0: चालेल चालेल. अगदी सुरुवातीपासून सुरुवात केलं तर माझ्याकडे जैतुनाचं झाड आहे, ऑलिव्ह. तर ऑलिव्ह चा मी फार प्रयत्न केला इथे ग्रो करायचा, पण ते काय

0: शक्य झालेलं नाही, कारण थंडी इतकी नाही आहे आपल्याकडे. पण ऑलिव्हच्या पानाचा चहा
1: बर
0: हा अतिशय चांगला असतो शरीराला, हेल्थ बेनिफिट्स त्यात भरपूर आहेत. मी ते सगळे सांगत बसण्यापेक्षा कोणी जर गुगलवर बघितलं तर लगेच समजू शकेल.
1: आपण गवती चहा करतो तसं पान
0: पान उकळायचं त्याचं आणि त्याचा चहा प्यायचा. ते एक आहे. गोजी बेरी नावाचं एक रोप आहे जे चायनीज असतं. त्या बेरी लाल बेरीज असतात. त्याच्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत.
1: बर बर.
0: त्याचाही चहा फार छान असं मानला जातो. गोजी बेरी ही अतिशय महाग बेरी विकली जाते परदेशामध्ये. त्याची शेती पण कोणी करू शकेल. चायना भयानक मोठ्या प्रमाणात ती शेती करते आणि सगळीकडे वेस्टमध्ये युरोपमध्ये अमेरिकेत पुरवतात ते. तर ज्या गोष्टी आपल्याकडे होऊ शकतात त्या शेतकऱ्यांनी तिकडे थोडंसं फिरायला पाहिजे आणि बघायला पाहिजे. लोकल बाजारपेठही फार मोठी आहे हल्ली. पुण्या मुंबईमध्ये मोठमोठे ग्रोसरी स्टोअर्स झालेले आहेत. तिथेही ह्या गोष्टी चालतील. नंतर माझ्याकडे पीच आहे.
1: हो, पीच पण आपल्याकडे फारसं कुठे दिसत.
0: हां, तर पीच छान येतो नगरच्या हवामानात. पीच नंतर ऍपल तर सफरचंद तर आहेच आहे.
1: ऍपल साधारण वर्षभरात कसं किती
0: एप्रिल मे मध्ये येतात.
1: बर.
0: त्यात दोन तीन व्हरायटीज सक्सेसफुल आहेत आपल्याकडे. एक ॲना नावाची व्हरायटी आहे सफरचंदमध्ये. ती ट्राईड अँड टेस्टेड म्हणजे माझ्याकडे 100% इथे नगरला येते ही अशी व्हरायटी आहे. गोल्डन डोरसेट नावाची एक दुसरी व्हरायटी आहे, ती पण आपल्याकडे येते. या दोन व्हरायटीजचा मी प्रयोग केला आहे. बाकीचे मी प्रयत्न केले पण त्यात एवढा सक्सेस मिळाला नाही. पण या दोन तर बऱ्याच वर्षापूर्वीपासून मी उगवतोय.
1: तुमच्याकडे लिंबाचे पण वेगवेगळे प्रकार दिसतात.
0: हो, लिंबाचे माझ्याकडे ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिट्रस फॅमिली म्हणू त्याचे बरेच व्हरायटीज आहेत. एक म्हणजे पपनस.
1: बर.
0: एक आहे चायनीज ऑरेंज ज्याला कुमक्वाट पण म्हणतात.
1: हो.
0: दुसरा आहे लेमन. लाईम म्हणजे आपलं साधं लिंबू, ते तर आहेच आहे. आणि ग्रेपफ्रूट.
1: बर बर.
0: एक व्हरायटी आहे. असे बरेच व्हरायटीज आहेत. पण ह्याला कमर्शियल करणं नगरमध्ये हवामान छान आहे, करण्यासारखं आहे. कोण करेल हा मोठा प्रश्न आहे. आणि पहिली उडी कोण मारेल आणि मार्केटिंग कोण करेल हा दुसरा प्रश्न आहे. पण येण्यासारखे आहेत.
1: आपल्याकडे ड्रॅगन फ्रूट आता वाढत चाललंय तसं मला वाटतं. हे पण प्रयोग व्हायला पाहिजेत.
0: हो, बेसिकली एकदा लोकांना हे पटलं की ह्यातनं हेल्थ बेनिफिट्स आहेत तर लोक शेतकरी लावतील पण आणि त्याची डिमांडही वाढेल. पण आपण जर प्रयत्नच नाही केला तर लोकांपर्यंत पोचायला त्याला उशीर लागेल आणि किंवा पोचणारही नाही कदाचित. पपनस आपल्याकडे पूर्वी शेती करायचे कोकणामध्ये इकडे तिकडे.
1: बर.
0: पण त्याला फारशी डिमांड नसल्यामुळे लोकांनी बंद केलं. पण आता मागच्या कोविड नंतर बऱ्याच फळांना भाजीपाल्याला डिमांड आलेली आहे.
1: लोकांचा आहारात वापर सुरू झाला.
0: हो, आणि त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय. हेल्थसाठी लोक असं बघायला लागलेत त्याच्याकडे. म्हणून काही काही फळ आहेत. अवोकाडो उदाहरणार्थ.
1: हे फळ नेमकं काय आहे आणि अवोकाडो खातात म्हणजे काय त्याला?
0: अवोकाडो हे साऊथ अमेरिकेचं फळ आहे.
1: बर.
0: मागील काही वर्षामध्ये त्याला जास्त डिमांड त्याची वाढत गेलेली आहे. भारतामध्ये कर्नाटक, दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या भागामध्ये वाईल्ड अवोकाडोज आधीपासून होते. त्यांना चवीचा प्रॉब्लेम आहे. चव आहेत तिथे येतात पण चव एवढी चांगली नाही. पण नोन व्हरायटीज जे आहेत जसा आंब्यात केशर आणि हापूस आहेत तसे अवोकाडोमध्ये पण व्हरायटीज आहेत. त्यातले काही इथे येऊ शकतात, सगळे येऊ शकत नाही. लोक सगळे हासकडे उडी मारतात. हास नावाची व्हरायटी आहे पण हास नगरमध्ये चांगली येत नाही. त्या फ्रूट साईज मिळत नाही किंवा झाडच जळून जातं. हे दोन मोठे इश्यू.
1: त्याचा गर काढून मग आपण
0: त्याचा गर काढून तुम्ही खाऊ शकता. किंवा साऊथ अमेरिकन डिश आहे त्याच्यात त्याला गुआकामोल म्हणतात. थोडक्यात टमॅटो, कांदा, कोशिंबीर करतो, त्याचा गर्क टाकून ग्वाकामोल नावाची एक डिश बनते त्यातनं. आणि हे हेल्थ बेनिफिट्स आहेत परत, गुड फॅट. तर असे पांढरा जांभूळ एक आहे,
1: हे पण फार दुर्मिळ झाड दिसतंय. म्हणजे
0: आता हल्ली
1: पहिल्यांदा ऐकलं पांढऱ्या रंग.
0: हो पांढरा जांभूळ आहे, त्याला मला वाटतं एक दोन महिन्यात फळं पण येतील आता.
1: पण चव कशी असते ती?
0: गोड, अतिशय गोड.
1: अरे वा.
0: माझ्याकडे पूर्वी सीडलेस जांभूळ होतं, ते मी काढलं कारण जागा फार घेरत होतं. पण सीडलेस जांभूळ सुद्धा आहे. तर असे नवीन व्हरायटी.
1: पेरू पण अगदी छोटासा पेरू आहे.
0: हो, मिनिएचर पेरू आहे. तर तो चवीला अतिशय छान आहे. नॉन हायब्रिडाइज्ड आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे बेसिक पेरू आहे तो, त्याला हायब्रिडाइज केलेला नाहीये. तो पण एक आहे.
1: आणि हा द्राक्षाचा वेल.
0: हा द्राक्षाचा वेल जो आहे हा स्पॅनिश व्हरायटी आहे. त्याचं नाव आहे इसाबेला. त्याचं पान देखील तुम्ही, आपण जसे आळूच्या वड्या करतो त्या पद्धतीने त्याची वडी करून त्याच्यामध्ये आत स्टफिंग करून भाताचं वगैरे तुम्ही खाऊ शकतात. त्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात अरब देशांमध्ये पण खाल्लं जातो. आणि मेडिटरेनियन देश जे आहेत, स्पेन, इटली, ग्रीस, सायप्रस या देशांमध्ये पण तो खाल्ला जातो.
1: आणि तुमच्याकडे काही आपण जेवताना आपण ज्याला म्हणतो काहीतरी आपण कोशिंबिरीसारखं काही करू शकतो, तसे पण अनेक प्रकार दिसतात ना. म्हणजे जसं पालकाची पानं आहेत.
0: हो, पालक आहे, सॅलडची पानं आहेत ज्याला इंग्लिशमध्ये लेट्यूस म्हणतो, त्या व्हरायटीज आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे करण्यासारखं फार आहे, करणारा पाहिजे आणि तेवढी त्याला आवड पाहिजे.
1: आणि दीपकजी, त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही इतरांना खूप रोपं तयार करून देता किंवा ज्याला खरंच आवड आहे तो खरंच ते झाड जपेल अशांसाठी तुमच्याकडे अनेक कुंड्या इथे मी बघतोय. तुम्ही छान रोपं तयार केलेली आहेत आणि अगदी मेहनत घेऊन, म्हणजे प्रत्येक एक एक फळ वाया न जाता त्याच्यापासून पुन्हा नवीन झाड कसं उगवता येईल हा एक तुमचा प्रयत्न दिसतोय.
0: अगदी अगदी. माझ्याशी काही लोक सहमत होणार नाहीत, पण अशोकाची झाडं लावण्यापेक्षा मी फळाचं झाड लावीन
1: नक्कीच. आणि ही तुमच्याकडनं आता किती जणांनी साधारण आता नगरमध्ये कुठे कुठे आता ही आवड जोपासली गेलेली आहे?
0: बरेच जणांनी आहे. शेतकरी बरेच माझ्याकडे येऊन गेलेत. त्यांना पण इन्स्पिरेशन मिळतं नवीन काहीतरी करण्यासाठी. नॉलेज, ज्ञान माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी सगळं वाटतो. मला फुकट मिळालंय, मी फुकट देतो.
1: अरे वा. ही तर फार सगळ्यांसाठी आनंदाची आणि खूप मोठी गोष्ट आहे. कारण झाडांसारखं दान, आपण रक्तदान नेत्रदान म्हणतो पण झाडांचंही दान तेवढंच पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे.
0: अगदी.
1: तुमच्या घरासाठी पण या झाडांचा खूप छान उपयोग होत असणार ना? म्हणजे काही वेळ उन्हाचा त्रास होतो, भिंती तापतात.
0: हो.
1: हे घर तर तुम्ही अतिशय छान, म्हणजे कौलारू पद्धतीचं आहे, व्हेंटिलेशन उत्तम आहे, प्रकाश आहे. पण या वेलांमुळे किंवा त्याच्यामुळे सावली पण किंवा गारवा जो हवा असतो तोही निर्माण झाला असेल.
0: हो हो. मुख्यतः पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे भिंती तापतात.
1: हो.
0: त्या ठिकाणी मी मोठी झाडं फळाची, आवोकाडोची लावलेली आहेत. जिथे कौलारू वरांडा आहे त्याच्यावरती मी पॅशन फ्रूटचा वेल चढवला आहे. म्हणजे आणखी एक लेअर त्याच्यावरती दिलेला आहे हिरव्या पानाचा, जेणेकरून तापत नाही, भिंतही तापत नाही, वरचे टाईल्स तापत नाहीत. आणि त्याचा टोटल इफेक्ट असा होतो की उन्हाळ्यात आत गार असतं.
1: दीपकजी, खरं म्हणजे तुम्ही उद्योजक आहात आणि अतिशय यशस्वीपणे एक्सपोर्टर म्हणून तुम्ही पण आता अल्विन केमिकल्स आता खूप मोठं नाव आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं. साहजिक तुमचा वेळ बराचसा त्या तुमच्या कंपनीच्या इंडस्ट्रीच्या कामामध्येच जात असणार. या बागकामासाठी, झाडांसाठी वेळ कसा काढता?
0: सकाळी लवकर उठून बागेत काम करतो. माझ्याकडे मदतनीस पण एक आहे.
1: बरं.
0: तेवढा वेळ पुष्कळ होतो. एक तास जर रोज दिला, घराभोवती जागा किती असते, कमी असते तशी, अर्धा एक तास प्रत्येकाने दिला तर निश्चितच बागेतनं तुम्हाला मिळणार सुख, आनंद आणि फळ हे तुम्हाला.
1: आणि वर्षभर तुम्हाला आनंद मिळतो.
0: वर्षभर तो आनंद मिळतो आणि त्यातनं आपण इतरांनाही आनंद देऊ शकतो.
1: नक्कीच. झाडांना फक्त जमिनीची, मातीची, पाण्याची किंवा खताची, औषधाची गरज नसते, कुणीतरी मायेचा माणूस पण देखभालीसाठी हवा असतो.
0: तुम्ही अगदी बरोबर गोष्ट बोलला. की झाडांना देखील मायेची अपेक्षा असते. मला माहिती नाही तुम्ही डॉक्टर बोस यांचे जगदीशचंद्र बोस यांचे प्रयोगांविषयी ऐकलात की नाही. त्यांनी झाडांवर जे प्रयोग केले होते की त्यांना देखील मन आणि भावना आहेत. तर मी पण ते बरोबर समजतो. आणि आपण जर काळजी घेतली, झाडांना प्रेम दिलं, तर ते निश्चित आपल्याला पुष्कळ पटीनी सुख देतात, फळ देण्याच्या व्यतिरिक्त.
1: आता आपण मुलाखतीच्या तिसऱ्या टप्प्याकडे जाऊयात. अल्विन केमिकल्स एक मोठं नाव आहे. तुमच्या वडिलांनी, बाबा चांदोरकरांनी या उद्योगाचं बीज इथे लावलं आणि आता अनेक देशांपर्यंत तुम्ही या सगळ्या तुमच्या उत्पादनांची विक्री करत आहात. अल्विन केमिकल्सचा हा जो आलेख आहे त्याविषयी थोडक्यात मला सांगा.
0: सर्वात आधी मी थोडंसं तुम्हाला करेक्ट करू इच्छितो. आता आमचं कंपनीचं नाव केमिकल्स नाही आहे, कारण आम्ही केमिकल्समध्ये डील करत नाही.
1: ओके.
0: आम्ही फूड कलरमध्ये डील करतो, तो पण नॅचरल फूड कलर. तर कंपनीचं नाव अल्विन कॅरमेल कलर्स आहे आता.
1: ओके.
0: आणि जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस नाव केमिकल्स होतं. त्या काळात आम्ही केमिकल्सही बनवत होतो.
1: ओके.
0: लिकर अमोनिया बनवायचो, अमोनियम बायसल्फाइट हे बनवायचो. पण आता आम्ही त्या गोष्टी बनवत नाहीत. आम्ही केवळ कॅरामेल कलरवर फोकस्ड आहोत आणि स्वीटनर्सवर फोकस्ड आहोत. आमचं नाव आता अल्विन कॅरामेल कलर झालं आहे. आणि ह्या सगळ्यांचं श्रेय मी माझ्या वडिलांना देईन, कारण त्यांनी परिस्थिती इंडस्ट्रीसाठी नगरमध्ये एवढी चांगली नसताना लहानातनं सुरुवात केली. आणि आज आम्ही 44 वर्षाचे झालो. त्यांनी जी मला मोकळीकता दिली, फ्रीडम ज्याला म्हणतो, जे सगळ्यांना मिळत नाही, त्यामुळे आमची प्रगती झाली. आणि मला जी फ्रीडम मला जे फ्रीडम मिळालं तेच मी माझ्या स्टाफला पण देतो, माझ्या वर्कर्सला पण देतो. आणि त्याच्यामुळे आमची आज प्रगती झालेली आहे.
1: हे जे तुमचं उत्पादन आहे, हे प्रामुख्याने मला वाटतं जी थंड पेय असतात, लिकर्स किंवा वाईन्स वगैरे असतात, त्यांना कलर देण्याचं काम मला वाटतं या उत्पादनांचं असतं.
0: बरोबर.
1: नेमकं काय तुम्ही करता आणि कशा प्रकारे हे उत्पादन जगात सगळीकडे आता पोहोचलंय?
0: बरोबर. आम्ही मूळचं म्हणजे कुठलेही शुगर्स, त्यात साखर आली, डेक्स्ट्रोज आलं, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप आलं, या साखरींपासनं त्याला जाळून अंडर कंट्रोल कंडिशन्स कॅरामेल असं कॅरामेल कलर्स हे बनवतो. ह्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. बेकरीमध्ये, केक्समध्ये वापरलं जातं. कॉफ सिरपमध्ये बरेचदा तुम्ही जर बाटली बघितली त्याच्यामध्ये कलरंट म्हणून कॅरामेल असतं. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये वापरलं जातं, फूडमध्ये वापरलं जातं, बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. जेवढं काही चॉकलेटी दिसतं तुम्हाला खाण्यात, चॉकलेट सोडून, हे सगळं कॅरामेलनी रंगवलेलं असतं. आणि आमचा प्रॉडक्ट जवळजवळ 35 देशांमध्ये जातो.
1: अरे वा. आणि आता पुढचे काय एक्सपान्शनचे प्लान्स, काय काय नवीन आता आणखीन?
0: एक्सपान्शन आम्ही कॅरामेलमध्ये एवढं करणार नाही आहोत. आमचे एक्सपान्शन प्लान स्वीटनर्समध्ये जास्त आहे, कारण आता हेल्थ हा फार मोठा इश्यू झाला आहे. गोडी कॅलरीज कमी कसे करायचे, साखर कशी कमी करायची, टोटल कॅलरी इनटेक जो आहे तो कसा कमी करायचा, यावर आमचे जास्त प्रयोग चालू आहेत. यासाठी आम्ही काही अमेरिकेतले शास्त्रज्ञ, काही इस्रायलमधील शास्त्रज्ञ यांच्याबरोबर काम करत आहोत. स्वीटनर्सला मला असं वाटतं पुढे फ्युचर असणार आहे, तिथे आमची ग्रोथ होईल.
1: दीपकजी, खरं म्हणजे अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण आज या सगळ्या गोष्टी एकत्र नाही आणता येणार. पण तुम्ही छान हिब्रू पण बोलतात, तुमच्या घराच्या बोर्डवर हिब्रू भाषेत पण चांदोरकर हे नाव लिहिलेलं आहे. आणखीन काय काय तुम्ही या सगळ्या गोष्टी, तुमच्या या सगळ्या जगातल्या भ्रमंतीतून शिकलेला आहात?
0: हिब्रू मी इस्रायलमध्ये असताना शिकलो बरेच वर्षापूर्वी. मी बरेच काळ तिथे राहिलेलो आहे आणि त्यामुळे माझ्या ओळखी भरपूर झाल्या, बरेच शास्त्रज्ञांच्या ओळखी झाल्या. तिथनं आम्ही तंत्रज्ञान नवीन आणलं आणि तिथे आमचं आज एक्सपोर्ट मार्केट सुद्धा आहे. मला असं वाटतं की भाषा ही कुठलीही भाषा असो ही फार मोठी ॲसेट असते.
1: नक्कीच.
0: मी थोडी गुजराती पण बोलतो, कारण लहानपणापासून माझ्या आजूबाजूला गुजराती लोक होते, पारसी लोक होते, तर धंद्यामध्ये त्याचा फार उपयोग होतो.
1: नक्कीच
0: जवळीक निर्माण होते, लोक तुमचं आपलं समजतात आणि त्याच्यामुळे बरेचसे विश्वासाचे हर्डल्स आधी जे निर्माण होतात बिझनेसमध्ये ते तुटतात आणि जवळीक निर्माण झाल्यामुळे बिझनेस सहजासहजी संपतो.
1: म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजी आणण्यासाठी असेल किंवा मार्केटमध्ये तुमचे प्रॉडक्ट विकण्यासाठी भाषा खूप महत्वाची आहे.
0: भाषा महत्वाची आहे आणि इंटेग्रिटी. तुम्ही जर एकदा शब्द दिला तर तो पाळला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. मग जग इकडचं तिकडे हो, तो शब्द पाळला गेला पाहिजे.
1: आणि क्वालिटी तर आहेच, क्वालिटीवर दर्जावर
0: त्याला तर
1: गुणात्मक दृष्ट्या आपण तेवढंच चांगलं असणं.
0: अगदी अगदी अगदी.
1: दीपकजी, तुम्ही जगातले अनेक महत्वाची शहरं बघितली आहेत पण नगर मात्र अजूनही आपण त्या तुलनेमध्ये बदलताना नाही दिसत तेवढं. कसं असायला हवं आपलं नगर किंवा काय करता येऊ शकेल इथे?
0: ह्याला हो आणि नाही उत्तर आहे. एका दृष्टिकोनातनं जे पुण्या मुंबईचं दिल्लीचं बँगलोरचं झालंय ते कधी कधी वाटतं नगरचं होऊ नये.
1: बर.
0: कारण जी शांतता नगरमध्ये आहे अतिशय छान आहे, लोक चांगले आहेत, अजूनही लोक एकमेकाला ओळखतात. पण दुसऱ्या दृष्टिकोनातनं जर पाहायला गेलं तर प्रगती नसल्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स तरुण पिढीला जास्त सहन करावे लागतात. तर त्याला म्हणून मी म्हटलं हो पण उत्तर आहे, नाही उत्तर आहे. बिझनेस इथे वाढवण्यासाठी एक म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांनी थोडासा प्रॅग्मॅटिक अप्रोच, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, तो घेतला पाहिजे. थोडा बाहेर जाऊन विचार करायला पाहिजे की आपण काय वेगळं करू शकतो. शेजारचा कांदा लावतो म्हणून मी पण कांदाच लावला पाहिजे का? ही जी मेंटॅलिटी आहे ती बदलायला हवी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तरुण पिढीसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी इंडस्ट्री इथे येणं गरजेचं आहे. इंडस्ट्री आली की ते सगळं सायक्लिक आहे. इंडस्ट्रीला त्रास होत असेल तर इंडस्ट्री इथे येणार नाही. आणि तो विशेष सायकल आहे, त्याच्यामध्ये मग अडकून अडकून त्यात नगरचं नुकसान होत आहे. असं व्हायला नाही पाहिजे.
1: हे सरकारी काही नियम अटी असतात किंवा कामगार संघटनांचे पुन्हा काही प्रश्न असतात नगरमध्ये. अनेकदा याच प्रश्नांमुळे मोठे उद्योजक येताना धजावत नाहीत. तर मला वाटतं येत्या काळामध्ये हे प्रश्न कमी होतील आणि पुन्हा एकदा एकेकडे कैरो बगदाद आणि नंतर अहमदनगर असं म्हटलं जायचं.
0: अगदी.
1: जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरचं कीर्ती, नगरची लौकिक ही तेव्हा सगळीकडे पसरलेली असायची.
0: बरोबर.
1: ते दिवस पुन्हा एकदा आपण कसे येतील.
0: बरोबर.
1: अशी अपेक्षा करूयात.
0: अगदी अगदी. मी एका माझ्या गिरायकाला परदेशात भेटलो होतो, पर्शियन भाषिक होता आणि त्याला मी सांगितलं की आमच्या नगरमध्ये पण पर्शियन इन्स्क्रिप्शन्स आहेत, लहान गाव असून सुद्धा इतके जुने कनेक्शन्स आहेत पर्शियाशी, अरबिक बगदादशी मुख्यतः. भूषणजी तुम्हालाच जास्त ह्यातली माहिती आहे.
1: आफ्रिकन देशांशी पण आपल्याकडे खूप देवाणघेवाण असायची.
0: हो हो.
1: जहाजातून माल जायचा, तिकडचे लोक आपल्याकडे बरेच आलेले होते.
0: हो अगदी अगदी. ज्याप्रमाणे नगर हे सेंटर होतं तसंच साऊथ मध्ये कोचीन हे सेंटर होतं स्पाइस ट्रेडमुळे. नगर आत असून इथे मोठमोठे लोक यायचे, पोएट्स यायचे, लिटरेचरचे लोक यायचे, आध्यात्मिक लोक यायचे. तर हे खरंच चांगलं शहर आहे जर ह्याला थोडासा सपोर्ट केला सगळ्यांनी, इथल्या विशेषतः तरुण पिढीनी जर काही केलं तर हे फार पुढे जाण्यासारखं शहर आहे. सेंट्रली लोकेटेड आहे. यासाठी अजून काय करावं जर मला परत प्रश्न विचारला तर बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्या बरीच मोठी लिस्ट आहे, त्याचा वेगळा विषय.
1: प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपलं शहर पुढे जायला पाहिजे, या शहराचं चांगलं व्हायला पाहिजे. ही भावना मनामध्ये असणं ही फार महत्वाची गरज आहे.
0: बरोबर.
1: आपण प्रयत्न करूयात की नगरकर त्यांची मानसिकता बदलतील आणि या शहराविषयी चांगलं हा एक भाव मनामध्ये त्यांच्या कायम असेल.
0: अगदी अगदी.
1: दीपकजी, रेडिओ नगरशी संवाद साधल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण पुन्हा भेटत आहोत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी.
0: अगदी.
1: आता आपण निरोप घेऊयात.
0: ओके सर, थँक्यू व्हेरी मच.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली वृक्षप्रेम जोपासणारे उद्योजक श्री दीपक चांदोरकर यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक नगरवर प्रेम असणारे नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची आता वेळ झालेली आहे आणि मी आहे आपल्यासोबत आर जे आदी. श्रोते मित्र हो, आज आपण या शोमध्ये ऐकणार आहोत 90च्या दशकाची स्पेशल गाणी आणि यामध्ये स्पेशली शीर्षक गीत 90s स्पेशल टायटल सॉंग्स हा आहे आजचा सेगमेंट. 90च्या दशकामध्ये सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सैफ अली खान, गोविंदा या कलाकारांची खूप चलती होती. या कलाकारांचे चित्रपट खूप गाजत होते. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीचं गीत ऐकणार आहोत हम आपके है कौन या चित्रपटातलं. गीतकार आहेत रवींद्र रावेल आणि देव कोहली. संगीतकार आहेत मराठमोळे संगीतकार राम लक्ष्मण. राजश्री प्रॉडक्शन्स या बॅनरखाली तयार झालेला हम आपके है कौन या चित्रपटात सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल, माधुरी दीक्षित आणि मराठमोळे कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे, रेणुका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आणि या चित्रपटामधली गीतं देखील ही अतिशय सुमधुर अशी होती आणि म्हणूनच या चित्रपटाला म्युझिकल हिट देखील आपण म्हणू शकतो. तेव्हा या चित्रपटाचं टायटल सॉन्ग ऐकूया जे SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आहे.

तर श्रोते मित्र हो, यानंतर आपण ऐकणार आहोत 1994 साली प्रदर्शित राजा बाबू या चित्रपटातलं टायटल सॉन्ग, संगीतबद्ध केले आनंद मिलिंद यांनी. गायक आहेत ज्वाली मुखर्जी, विनोद राठोड, आनंद आणि सहकारी. या चित्रपटातल्या गीतामध्ये गोविंदा, करिश्मा कपूर, शक्ती कपूर आणि सहकाऱ्यांचा डान्स आहे. गोविंदाचा डान्स म्हणजे खासच, त्यातल्या त्यात डिस्को, पॉप, रॉक, ब्रेक डान्स असं मिश्रण असलेली गीतं म्हणजे प्रेक्षकांना मेजवानीच असायची. आणि गोविंदाचा विनोदी स्वभाव आणि त्या कथानकाला अनुरूप असा अभिनय, त्या गीताला अनुरूप असा अभिनय, हे म्हणजे गोविंदा यांचं वैशिष्ट्य. चला तर आपण पण या गीताच्या श्रवणाचा आनंद घेऊया.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, यानंतर ऐकूया 1995 मध्ये प्रदर्शित झालेला एक धमाल संगीतमय प्रणय नाट्य चित्रपट रंगीला. रंगीला या चित्रपटाचं दिग्दर्शन, लेखन आणि सहनिर्मिती केली होती राम गोपाल वर्मा यांनी. संगीतकार ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेला हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपट. शिवाय उर्मिला मातोंडकर या मराठमोळ्या अभिनेत्रीचं पण या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं होतं. आमिर खान आणि जॅकी श्रॉफ या दिग्गज कलाकारांसह नायिकेची भूमिका करणारी उर्मिला एकदम अनुभवीच वाटली, नवीन वाटलीच नाही. आणि या गाण्यात तर तिनं खूपच धमाल केली. शिवाय उदित नारायण यांचे सुपुत्र आदित्य नारायण यानंही या चित्रपटात बाल कलाकार म्हणून भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली. या गीतामध्ये त्यानं नृत्य पण केले आणि या गीतामध्ये गायन पण केले. बाकी आशा भोसले यांचा प्रणयधुंद करणारा स्वर तर अप्रतिमच होता. गीतकार होते महबूब आणि संगीतकार ए आर रहमान. चला ऐकूया रंगीला या चित्रपटातलं हे टायटल सॉन्ग.

थोडंसं आगळं वेगळं नाव वाटतं. दिग्दर्शक आणि निर्मात्याने देखील चित्रपटाचं नाव टायटलिंग करताना खूप विचार केलाय. यामध्ये आमिर खान म्हणजे राजा नावाचा एक गरीब टॅक्सी ड्रायव्हर आरती नावाच्या श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो, म्हणजे करिश्मा कपूर. आरतीच्या घरच्यांचा तीव्र विरोध असतानाही हे दोघंही विवाह करतात. यानंतर आरतीची सावत्र आई आणि नातेवाईक यांच्यात गैरसमज आणि दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्या संकटावर मात करून ते पुन्हा कसे एकत्र येतात आणि आपला सुखाचा संसार सुरू करतात, असा सारांश असलेला हा चित्रपट म्हणजे राजा हिंदुस्तानी. तर ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं राजा हिंदुस्तानी या चित्रपटातलं टायटल सॉन्ग अर्थात शीर्षक गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत दिल से या चित्रपटातलं टायटल सॉन्ग अर्थात शीर्षक गीत. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण आणि पडद्यावर शाहरुख खान आणि सहकारी आहेत. रोमॅन्टिक थ्रिलर म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट शाहरुख खान, मनीषा कोयराला, प्रीती झिंटा यांनी अभिनीत केलेला हा एक चित्रपट आहे. एका रेडिओ पत्रकाराची कथा असलेला आणि पुढे मग तो रेडिओ पत्रकार अर्थात चित्रपटाचा नायक एका गूढ महिलेच्या प्रेमात पडतो जी दहशतवादी कारवाया करत असते आणि पुढं मग तो या चित्रपटात तिला कशा पद्धतीनं दहशतवादातून मुक्त करतो अशा काहीशा आशयाची ही कथा आहे. तेव्हा दिल से या चित्रपटातलं शीर्षक गीत ऐकूया, ज्याचे गीतकार आहेत गुलजार, संगीतकार आहे ए आर रहमान आणि गायक आहेत ए आर रहमान आणि सहकारी.

वेलकम बॅक मित्रांनो. 90s स्पेशल सॉन्ग यामध्ये आपण 90च्या दशकातली शीर्षक गीतं आपण ऐकत आहोत. जवानी जिंदाबाद हा चित्रपट त्या काळी पण खूप चालला होता. हा चित्रपट हुंडाबळी या अनिष्ट प्रथेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या एका तरुणाचा आणि त्याच्या कुटुंबाचा समाजाशी असलेला संघर्ष दाखवणारा आहे. 1988 आलेल्या कन्नड आवले नन्ना हेंडकी या चित्रपटाचा तो रिमेक होता, ज्याच्यामध्ये आमिर खान आणि फराह त्याचबरोबर जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तेव्हा आता या चित्रपटाचं शीर्षक गीत ऐकूया, जे गायलं आहे अमित कुमार, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी. गीतकार आहेत समीर आणि संगीत नियोजक आहेत आनंद मिलिंद. पडद्यावर आहेत जावेद जाफरी आणि सहकारी.

वेलकम बॅक मित्रांनो. 1990 दशकातली सुपरहिट चित्रपट आणि त्या चित्रपटाची शीर्षक गीतं आज आपण या थोड्या गप्पा थोडी गाणी शोमध्ये ऐकत आहोत. यानंतर आपण ऐकणार आहोत हिना या चित्रपटातलं गीत. ऋषी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार आणि मराठी अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा हिना चित्रपट भारत पाकिस्तान सीमेवर आधारित आहे आणि एक भावनिक प्रेमकथा आहे. या चित्रपटाची मूळ कल्पना होती राज कपूर यांची, परंतु चित्रपटाची शूटिंग चालू असतानाच त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे पुत्र म्हणजे रणधीर कपूर यांनी हा चित्रपट पूर्ण केला. चला ऐकूया या चित्रपटातलं टायटल सॉन्ग. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत लिहिलं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे रवींद्र जैन यांनी.

म्युझिकल ब्रेक नंतर थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्र हो, आपण शीर्षक गीत आज ऐकत आहोत. यानंतरचं हे शीर्षक गीत आहे हम या चित्रपटातलं. तीन भावंडांच्या संघर्षाची आणि कौटुंबिक कथा असा चित्रपट म्हणजे 1991 साली प्रदर्शित हम. यामध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या अमिताभ बच्चन, दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर, दीपा साही, शिल्पा शिरोडकर आणि डॅनी यांनी. या गीताचे गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि या गीतासाठी स्वर दिला होता सुदेश भोसले, उदित नारायण, मोहम्मद अजीज, अलका याज्ञिक या कलाकारांनी. ऐकूया हम या चित्रपटातलं टायटल सॉन्ग.

वेलकम बॅक मित्रांनो. तर मित्रांनो, 1990 दशकातली चित्रपटातली शीर्षक गीत आज आपण ऐकत आहोत. यानंतरचं हे गीत आहे सनम बेवफा या चित्रपटातलं. सनम बेवफा वाड वडिलांच्या कौटुंबिक वादावर आणि प्रेमावर आधारित कथानक असलेला चित्रपट. सलमान खान, चांदनी, प्राण आणि डॅनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा म्युझिकल सुपरहिट चित्रपट होता आणि त्या काळी या चित्रपटाची सर्वच गीतं अतिशय गाजली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि गीतकार होते सावंत कुमार. तेव्हा या चित्रपटाचं शीर्षक गीत आता आपण ऐकूया, जे गायलं आहे लता मंगेशकर आणि बिपिन सचदेवा यांनी आणि संगीतबद्ध केलंय महेश किशोर यांनी. आणि या गीताबरोबरच थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मधून मी आर जे आदी आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
1: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण मस्त अशा गप्पा मारतो, पण गप्पांची सुरुवात करतो एका मोटिवेशनल शायरीनं, कारण मोटिवेशन तो बनत आहे. चला तर ऐकूयात आजची शायरी. संघर्ष से भागना नहीं उसे अपनाना सीखो. संघर्ष से भागना नहीं उसे अपनाना सीखो, क्योंकि वही तुम्हें वो बना रहा है जो तुम बनने वाले हो. आज जो दर्द है वही कल ताकत बनेगा. आज जो दर्द है वही कल ताकत बनेगा. खुद पर भरोसा रखो, तुम बहुत कुछ कर सकते हो. क्या बात है, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा विथ आर जे कोमल.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

आज या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळचे 4:13 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मित्रांनो, मंडळी, आज ना एक गोष्ट मला शिकायला मिळाली म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावी. मला आज असं म्हणण्यात आलंय की खूप जास्त दुसऱ्यांचा विचार जर आपण केलं, खूप जास्त पॉझिटिव्ह विचार, किंवा आपण जे म्हणतो ना, जर एखाद्याचं चांगलं होतंय तर होऊ द्यात, किंवा खूप जास्त एखाद्याचा विचार करत असतो तर त्याचा परिणाम काय होतो माहितीये का, तर तुम्हालाच धोका मिळू शकतो आणि तुमच्या चांगलेपणाचा इतर जण फायदा उचलू शकतात असं म्हटलं जातं. आणि हे खरं तर आय डोंट नो, पण हे खरंही असू शकतं किंवा खोटंही, पण त्यासाठी काय आपण आपले विचार बदलावेत का, तर नाही. जरी पण एखादा आपल्या चांगुलपणाचा फायदा घेत असेल आणि आपल्या चांगुलपणाचा जर फायदा त्याला होत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट काहीच नाही असं मला वाटतं. यावर तुमचं मत काय नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आणि मंडळी, सध्या ना श्रावण महिन्याचं औचित्य साधून घाटशीर्स गावचे जे सुपुत्र आहेत संधी लेखापाल पोपटराव पडोळे यांच्या स्वखर्चातून श्रीक्षेत्र उद्देश्वर इथं ना गर्भगिरीच्या वृद्धेश्वर मंदिरासमोर तब्बल 900 किलो वजनाच्या सुमारे 35 फुटी त्रिशुळाची प्रतिष्ठापना शुक्रवारी म्हणजेच 28 तारखेला म्हणजेच काल करण्यात आली आहे. म्हणजे इमॅजिन करू शकताय का एवढं, म्हणजे 900 किलो इतकं मोठं ते त्रिशूल आहे, 35 फुटी ते त्रिशूल आहे. तर त्या त्रिशूलाबद्दल कसं वाटतंय आणि तुम्ही ते बघायला जाणार आहात का? आता श्रावण चालू आहे, आपण महादेवाला जातच असतो, वृद्धेश्वरालाही जाणार असाल, तर तुम्ही जाणार आहात का या रविवारी किंवा सोमवारी? नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल

स्नेहवार्ता या शो मध्ये ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांज रंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि पुढे प्ले करणार आहे दोस्ताना या चित्रपटातलं देसी गर्ल हे सॉंग. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, देशसेवा करून सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय बरं का. महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये माजी अग्निवीरांसाठी 1000 जास्त पदं निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आणि या निर्णयामुळे अग्निवीरांना सरकारी सेवेत नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर मंडळी अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा हा मोठा निर्णय असणार आहे अग्निवीरांसाठी. आणि आपल्या देशासाठी हे काम करत असतात, देशसेवा करत असतात आणि जेव्हा ते रिटायर होतात त्यानंतर त्यांची सेवा करणं, त्यांना काम उपलब्ध करून देणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठीच हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार आहे. तर मंडळी खरं म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि तुमच्यासाठी प्ले करतीये हे छानसं गाणं.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:47 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, काल आपण सगळ्यांनीच किती छान रक्षाबंधन साजरा केलाय बरं का. आणि कोणी आपल्या बहिणीला ओवाळलं, कोणी भावाच्या हातावर राखी बांधली, तर कोणी दूर असलेल्या आपल्या भावंडांना फोन करून हा दिवस खास केलाय. खरं तर राखी म्हणजे फक्त धागा नाहीये, ती असते प्रेमाची, काळजीची आणि संरक्षणाची भावना. पण विचार करा, हीच संरक्षणाची भावना जर आपल्या निसर्गासाठी दाखवली तर. अकोले तालुक्यातील मवेशी गावात विद्यार्थ्यांनी याच भावनेतून एक अनोखं रक्षाबंधन साजरं केलंय. ऑक्सिजन पार्क मधील तब्बल 112 झाडांना राखी बांधून या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. आपण आपल्या भावंडांना सांगतो की मी तुझी काळजी घेईन, तुझं रक्षण करेन. अगदी तसंच या विद्यार्थ्यांनी झाडांना जणू सांगितलंय की तुम्ही आम्हाला श्वास देता, सावली देता, आता तुमची काळजी घेण्याची जबाबदारी आमची. किती सुंदर विचार आहे ना हा. रक्षाबंधनाचा खरा अर्थ फक्त माणसांमधलं नातं जपणं नाही, तर आपल्या आजूबाजूच्या निसर्गाशी असलेलं नातंही जपणं आहे. कारण झाडं वाचली तरच आपला श्वास सुरक्षित राहणार आहे. आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांचं हे अनोखं रक्षाबंधन आपल्यालाही एक सुंदर संदेश देऊन जात आहे. राखीचा धागा एका हातावर बांधला जातो, पण संरक्षणाची भावना आपल्या मनात रुजली पाहिजे. तर मंडळी, हा त्यांचा विचार कसा वाटला नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

संध्याकाळचे 4:51 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, मागील 3 दिवस पूर्वी आपण पाहिलं की साखरेचे भाव किती वाढले होते आणि त्यामुळे सगळीकडे चिंता चालू होती. सामान्य नागरिकांना करावं काय, सामान्य माणसानं करावं काय, हाच प्रश्न उपलब्ध होत होता. पण आता ना देशातील साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 2 लाख टन साखरेची पहिली खेप घेऊन जहाज भारताकडे निघाली आहेत, अशी माहिती जेके इंडिया ई अॅग्रीटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उप्पल शाह यांनी दिली आहे. त्यांनी सांगितलंय की सुमारे 2 लाख टन साखर घेऊन 4 ते 5 जहाज निर्यातदार देशांच्या बंदरांमधून भारताकडे निघाली आहेत आणि इथं आल्यानंतर त्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती बाजारात आणखी आणली जाईल आणि पुरवठा वाढल्यानं दर कमी होतील. तर म्हणजे अशा प्रकारे आता लवकरच साखरेचे दर आणखी कमी होण्याचे संकेत आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सध्या नेपाळमध्ये काय चालू आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नेपाळमधील या आपत्तीनंतर ना 298 चीनी नागरिक बेपत्ता असल्याचं समोर आलंय. आणि नेपाळ तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलन जे झाले त्यामुळं 1400 जास्त जण बेपत्ता झाले तर 392 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. आणि आपत्तीच्या परिस्थितीमुळे मृत आणि बेपत्ता व्यक्तींच्या आकडेवारीत पुढील काळात बदल होण्याची देखील शक्यता आहे. आणि दोन्ही बाजूंवरील एकूण बेपत्ता व्यक्तींची संख्या सध्या 1468 आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या देशातील देखील व्यक्ती आहेत. यामध्ये भारतातील 288 लोक आहेत, तर अमेरिकामधील 65, युक्रेनमधील 55, मलेशियातील 51, ऑस्ट्रेलियातील 35, युक्रेनमधील 33, कॅनडातील 25, सिंगापूर येथील 8, जर्मनी येथील 8, रशियातील देखील 8, दक्षिण आफ्रिका आणि लटवियामधील 6, जपानमधील 5, फ्रान्समधील 4, बेल्जियममधील 3 आणि स्पेनमधील 3 असे एकूण 1468 व्यक्ती बेपत्ता झालेले आहेत. मी देवाकडे प्रार्थना करेल की हे जे संकट आहे ते लवकरात लवकर संपावं आणि सगळे आनंदी वातावरणात त्यांचं जे जीवन आहे ते जगावेत अशी इच्छा आहे. आणि त्यामुळे सगळ्यांशी हसून खेळून राहा, कारण कधी काय होईल ना सांगता येत नाही. आणि निसर्ग जर रागवला तर काहीही होऊ शकतं, त्यामुळे त्याचं काय म्हणतो की त्याचं रक्षण करा, त्याला जे हवं ते देखील बघा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5 वाजून 13 मिनिटं झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आज आहे राष्ट्रीय क्रीडा दिन. भारताचे महान हॉकीपटू आणि हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. पण म्हणजे क्रीडा दिन म्हटलं की फक्त क्रिकेट, हॉकी, कबड्डी किंवा मेडल्स एवढंच नाहीये बरं का. खेळ आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवतो. मैदानावर पडल्यावर पुन्हा उठायचं, हरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करायचा आणि जिंकताना नम्र राहायचं, हीच तर खेळाची खरी शिकवण आहे. आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात तर खेळाची आणि व्यायामाची गरज आणखी वाढली आहे. दिवसभर मोबाईल आणि कामामध्ये व्यस्त करताना किंवा व्यस्त असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढणंही गरजेचं आहे. म्हणून आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एक छोटासा संकल्प करूया, दररोज थोडा वेळ आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या आवडत्या खेळासाठी देऊया. कारण आयुष्याच्या या खेळात फिटनेस असेल तर आत्मविश्वास असेल आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक सामना जिंकण्याची ताकद आपल्याला असेल. आणि म्हणणं याच छान विचारासोबत आपण पुढे जाऊयात, ऐकूयात छान छान गाणी. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि सगळ्या खेळाडूंना, खेळप्रेमींना आज क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

नमस्कार मित्रांनो, मी किरण खोडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. जिथे कुणी पोहोचत नाही तिथे पोहोचतो तो आवाज, तुमचा माझा आणि सर्वांचा.

0: तुम्हाला हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर

0: परीक्षेसाठी तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
0: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91-56-34-30-43 किंवा 99-21-81-01-79.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: संध्याकाळचे 5:26 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत आणि आज आहे राष्ट्रीय क्रीडा दिन आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या देशभरातील प्रत्येक खेळाडूला देखील मनापासून शुभेच्छा. ज्यांच्या हातात रॅकेट आहे, पायात स्पोर्ट्स शूज आहेत, अंगावर जर्सी आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे ज्यांच्या मनात जिंकण्याचं स्वप्न आहे त्या प्रत्येक खेळाडूला आजचा दिवस समर्पित आहे. पण मित्रांनो, खेळ असो किंवा आयुष्य, प्रत्येकी किंवा प्रत्येक वेळी ना आपण जिंकूच असं नाहीये. कधी मेहनत करूनही पराभव मिळतो, कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत आणि मग मनात एक विचार येतो, बस आता नाही जमणार. पण लक्षात ठेवा, पराभव हा शेवट नसतो, तो पुढच्या विजयाची तयारी असतो. मैदानावर पकडलेल्या खेळाडूला लोक त्याच्या पडण्यामुळे नाही तर तो पुन्हा किती ताकदीनं उभा राहतो यामुळे लक्षात ठेवतात. म्हणून आज जर कुणी आपल्या स्वप्नांसाठी झगडत असेल तर त्याला फक्त एवढंच सांगायचं आहे, थांबू नकोस, हार मानू नकोस. आजचा पराभव उद्याच्या विजयाची गोष्ट बनू शकतो. आणि शेवटी एकच, जिंकणाऱ्याला टाळ्या सगळे देतात पण पडूनही पुन्हा उभं राहण्याची कहाणी कायम लक्षात राहते. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:42 झालेत आणि मस्त अशी ही संध्याकाळ आहे. आपण छान गप्पा मारतो आहोत. म्हणजे कसं असतं ना, एकीकडे एकदम छान वातावरण, एकीकडे एकदम आनंद, पण दुसरीकडे त्याच काळात असतात दुःखी लोक. आणि कदाचित ते दुःख एवढं मोठं असतं की आपला आनंद त्यापुढे काहीच नसतो. आणि कधी कधी आपला आनंद खूप मोठा असतो, पण आपण छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख करत असतो. पण सध्या नेपाळमध्ये जी पूर परिस्थिती आहे ना, खरंच ते ऐकून वाईट वाटतंय. आणि मंडळी, तिथे अडकलेल्या सर्व प्रवासी आणि यात्रेकरूंसाठी तातडीनं किंवा तातडीचे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत बरं का. तर हेलिकॉप्टर बचाव सेवासाठी +9779801054x0 असा एक बचाव सेवा क्रमांक आहे. तसंच नेपाळ आर्मी लष्करसाठी 98-51-07-29-14 असा आहे. त्याचबरोबर नेपाळ पोलीस 100 रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्ससाठी 102 आणि टुरिझम पोलीस यांच्यासाठी 11-44 किंवा 01-42-47-041 असा बचाव क्रमांक आहे. त्याचबरोबर हे जे बचाव क्रमांक आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. आणि परदेशी नागरिकांसाठी देखील मदत कक्ष आहे जे 24/7 चालू आहे. तर त्यामध्ये भारतीय नागरिकांसाठीचा हेल्पलाईन क्रमांक आहे +9779851-31-6807 आणि तसंच अनेक हेल्पलाईन क्रमांक आहेत. व्हॉट्सअप देखील त्यामध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये 98-51-31-68-07 हा एक महत्त्वाचा हेल्पलाईन क्रमांक आहे. आणि महाराष्ट्र सरकार आपत्कालीन नियंत्रण कक्ष देखील त्यांच्यासाठी आत्ता सध्या तत्पर आहे. राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन क्रमांक आहे 1070, आपत्कालीन मदत क्रमांक आहे 1077 आणि थेट नियंत्रण कक्ष क्रमांक आहे 9321587143. मराठीत सांगते 93-21-58-71-43. याआधी आपण जसं इंडियासाठी +91 सगळ्यात आधी ॲड करतो तसं 91 ॲड करायचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे नेपाळमधील जे पूरस्थितीमध्ये अडकलेले नागरिक आहेत, प्रवासी आहेत किंवा यात्रेकरू आहेत, त्यांच्यासाठी हे तातडीचे हेल्पलाईन क्रमांक आहेत. आपण आशा करूयात, देवाकडे प्रार्थना करूयात की लवकरात लवकर हे संकट दूर हो. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

कठीण. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मंडई तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:55 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई सध्या ना सगळीकडे हल्लाबोल आहे, सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे, कारण बाप्पा येणार आहेत आता पटकन. 14 तारखेला बाप्पा येत आहेत आणि आत्ताच किंवा या आधीच आपल्या सगळ्यांच्या तयारी चालू झालेल्या आहेत. बाप्पांसाठी हे करायचंय, बाप्पा आले की हे करणार ते करणार, डेकोरेशन असं असणार, बाप्पांची मूर्ती अशी असणार, एवढं सगळं प्लॅनिंग आता सध्या आपल्याकडे चालू आहे. आणि मंडई त्यातच ना मुंबईतील प्रसिद्ध पोकळीचा चिंतामणी गणपती बाप्पाचं भक्तिमय अशा वातावरणात आगमन झालंय. बरं का, बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण मुंबई नगरी भक्तिभावानं भारून गेली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असून चिंतामणी बाप्पाचा पहिला लुक पाहण्यासाठी भाविक आतुर झाल्याचं पाहायला मिळतंय. तर मंडई अशा प्रकारे आता चिंचपोकळीचा राजा म्हणजे चिंतामणी गणपती बाप्पाचं आता आगमन झालेलं आहे. आता आपल्याला वाट बघतोय आपण सगळे ते म्हणजे घरचे बाप्पा कधी येते आणि कधी ते 10 दिवस आपल्यासाठी लवकर उगवतील. हा सगळीकडेच एक उत्साहाचं वातावरण आहे. हा प्रश्न आता सगळ्यांना पडतोय, पण आपण अजूनही उत्सुक आहोत आणि नेहमी बाप्पांसाठी आपण उत्सुक असतो. आणि मंडई रेडिओ नगर 90.4 FM वर गणपती बाप्पांच्या ज्या काळ आहे किंवा गणपती बाप्पांचे जे 10 दिवस आहेत त्या 10 दिवसात तुम्हाला काय ऐकायला आवडेल नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची, म्हणजे संध्याकाळचे 6 वाजत आलेत, म्हणजे आता तुम्हाला टाडा बाय बाय करण्याची वेळ झाली आहे. पण पुन्हा भेटूयात उद्या, नाही म्हणणार मी कारण उद्या संडे आहे, परवा दिवशी म्हणजे सोमवारी पुन्हा भेटूयात सांज रंग या शो मध्ये 4:15. आणि हो, उद्या सकाळी वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर. आणि त्याचबरोबर सकाळी 8 वाजता आपण सगळे फिरायला जाणार आहोत कुठेतरी दूर. आता मी सांगणार नाही कुठे जाणार आहेत, पण छान ठिकाणे सगळ्यांनाच आवडणार आहे, आपल्या जिल्ह्यातलं आहे. त्यामुळे सकाळी 8 वाजता तुम्ही चला भटकन दिला या शो मध्ये पुन्हा भेटूयात. आणि तसंच खूप छान कुठेतरी फिरायला जाऊयात सोबत असणार आहेत गाणी. आता तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूयात उद्या सकाळी आणि पुन्हा भेटूयात सोमवारी 4:00 सांजरंगमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
2: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
1: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
2: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
1: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
2: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
2: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
3: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

श्रोतेहो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्रोते हो, नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्या नगरसेस अविनाश कराळे पाटील। पत्रकारिता, माध्यम व्यवस्थापन, रंगभूमी, वक्तृत्व आणि सूत्रसंचालन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, आणि त्यांच्या संपूर्ण या प्रवासाबद्दल आणि त्यांच्याशी आज आपण एक मनमोकळा संवाद साधणार आहोत। तर सर, सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।
2: येस सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप सुखाचा असतो। किती मोठे झालो तरी असं वाटतं की ते दिवस पुन्हा यावेत। तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
3: खरं सांगायचं तर माझं बालपण एक सर्वसामान्य वातावरणामध्ये गेलं। जसं एक मिडल क्लास फॅमिलीमधनं माझा जन्म झाला। लहान असताना असं कधी वाटलं नव्हतं की आपण पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत, काय करणार आहोत, पण काळाच्या ओघामध्ये काही टप्पे पडत गेले आणि एक सर्वसामान्य बालकांप्रमाणेच माझंही बालपण गेलं। परंतु आज मी जो काही आहे त्यामध्ये बालपणीचा माझा खूप मोठ्या प्रमाणातला वाटा आहे, कारण की लहानपणी दिशा कळत नव्हती, त्यामुळे दशा काय होणार आहे माहीत नव्हतं, पण आज जी काही दिशा मिळाली त्या सर्व प्रसंगांना कारणीभूत माझं बालपण होतं।
2: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर मोठं होण्यामध्ये किंवा मोठं झाल्यानंतर शाळेचा जो काही काळ असतो तो सुद्धा आपल्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा आणि मोठा मुलाचा असतो। तुमचे शाळेचे दिवस, शालेय शिक्षण कुठे झालं?
3: प्राथमिक शिक्षण अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेमध्ये झालं। माध्यमिक शिक्षण रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये झालं। कॉलेजचं शिक्षण न्यूयॉर्क कॉलेजमध्ये झालं, रेसिडेन्शियल हायस्कूल आणि न्यूयॉर्क कॉलेजमध्ये।
2: नक्कीच, शाळेतले शिक्षक आजही स्मरणात आहेत का, आजही आठवत आहेत का?
3: नक्कीच आठवत आहेत, कारण की मागच्या वर्षीच एक वर्षांपूर्वी आम्ही गेट टुगेदर प्लॅन केलं होतं, ज्या गेट टुगेदरला माझ्यासोबत माझे सर्व वर्गमित्र होते, मैत्रिणी होत्या, आणि प्रत्येक शिक्षकांना घरी जाऊन आम्ही विनंती केली, कार्यक्रमाला बोलवलं, आणि ते सर्व शिक्षक आजही माझ्या दैनंदिन जीवनासोबत कनेक्ट आहेत।
2: नक्कीच, नक्कीच सर। शाळेमध्ये आपण कसे असतो हे आपल्या शिक्षकांना आणि आपल्या आईवडिलांना जास्त माहिती असतं। तुम्ही शाळेमध्ये असताना कसे होतात?
3: शाळेमध्ये असताना काहीसा खोडखोरही होतो, काहीसा अबोल होतो। म्हणजे आज जो काही वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम करतोय यातला कुठलाही गुण लहानपणी माझ्यामध्ये नव्हता। ना मी कधी स्टेजवर भाषण केलं, ना कधी अभिनय केला, ना अभ्यासात मी खूप असं फारसा हुशार होतो।
2: नक्कीच, दहावी नंतर पुढे काय करायचं हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टप्पा येतो। दहावी नंतर कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा किंवा कॉलेज हे शब्द आपण ऐकायला लागतो, कॉलेजचं जीवन आता आपल्याला एन्जॉय करायचं आहे किंवा कॉलेज लाईफ आपल्याला आता त्यातून जायचं आहे, तर दहावी नंतर काय करायचं हे कसं ठरलं?
3: खरं तर दहावी पास झाल्याच्या नंतर म्हणजे स्वतःच्या करिअर बाबतीत निर्णय घेण्याची क्षमता त्यावेळेस वैचारिक क्षमता नव्हती, त्यामुळे घरच्यांच्या आग्रहाखातर 11वी 12वी केली। 12वी नंतर पशुवैद्यकीय डिप्लोमा केला। डिप्लोमा केल्यानंतर असं जाणवलं की खरं तर हा माझा प्रांत नाही आहे। पशुवैद्यकीची प्रॅक्टिस मी केली ती ग्रामीण भागामध्ये, पण नंतर असं वाटलं की चला या व्यवसायाच्या निमित्तानं होईना माझी ग्रामीण भागाची नाड जोडली गेली। ग्रामीण भागातली वातावरण, शेतकरी, त्यांची परिस्थिती, त्यांचे संकट, त्यांचा संघर्ष, हे सर्व मला त्या गोष्टीतनं अनुभवायला मिळालं।
2: तुम्ही आत्ता सांगितलं की एक पशुवैद्यक म्हणून तुम्ही ग्रामीण भागामध्ये काही काळ काम केलं होतं, ते दिवस कसे होते सर?
3: खरं तर माझ्या आयुष्याला एक माणसं ओळखण्याची दिशा देणारा तो काळ होता। लहानपणापासून शहरी वातावरण वावरलं होतं, त्यामुळे ग्रामीण भागाशी खूप कनेक्ट नव्हता, पण पशुवैद्यकीय प्रॅक्टिस करताना मला माझा वारंवार संपर्क हा ग्रामीण भागाशी होता। ग्रामीण भागात काम करताना शेतकरी, त्यांची दिशा, त्यांचं काम, त्यांची असणारे अनेक काही गोष्टी मला त्या पशुवैद्यकीय काळात समजायला लागल्या, त्यांचा संघर्ष त्या काळात जाणवला गेला, आणि मातीशी असणारी एक नाळ आपसुकच त्यामधनं एक प्रगल्भ होत गेली।
2: नक्कीच, रंगभूमीचा प्रवास किंवा रंगभूमीशी कसं नातं जोडलं गेलं?
3: रंगभूमीशी खरं तर एक खूप छान प्रसंग आहे माझ्यासाठी सांगायला। 10वी पास होईपर्यंत मी कधी कुठल्या नाटकातनं काम केलं नव्हतं। म्हणजेच टीव्हीवर एखादं पिक्चर पाहायचं होतं, त्या अभिनय करताना पाहून असं वाटायचं की यार मी सुद्धा असं काहीतरी करू शकतो।

0: पण असा प्रसंग कधी फारसा माझ्या लाईफमध्ये आला नाही. पशुवैद्यकीय शिक्षण घेत असताना त्या कोर्समध्ये असताना त्या गावामध्ये मी पहिल्यांदा नाटक केलं. एक मतिमंद मुलाचं अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 11वी ज्युनियर कॉलेजला नगरमध्ये असताना अमित बैचे, अतुल सातपुते, आजचे अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या संपर्कात आलो. मिलिंद शिंदे सरांचे नाट्य शिबिर त्या काळात आम्ही अटेंड केली आणि तिथून पुढे जो चेहऱ्याला रंग लावला तो आजतागायत मी रंगभूमीवर काम करतोय.
1: नक्कीच. तेव्हापासून हा तुमचा प्रवास सुरू झाला रंगभूमीवरचा, अभिनयाचा सुद्धा, आणि मग वेगवेगळ्या नाटकांमध्ये, एकांकिकेमध्ये सुद्धा तुमचा सहभाग होता. त्यानंतरचा हा प्रवास स्टेजवर येणं हे कसं सुरू झालं?
0: मी सांगितल्याप्रमाणे नाटक हे फक्त अभिनयापुरतं मर्यादित नाही आहे. नाटक तुम्हाला माणूस जगायला शिकवतं, निरीक्षण क्षमता शिकवते, व्यवस्थापन शिकवतं. हे सर्व नाटक माझ्याशी डे टू डे कनेक्ट होत गेलं. आज मी जो काही आहे तो नाटकामुळेच आहे. त्यामुळे नाटकाशी जी माझी कनेक्टिव्हिटी जी गेली 25 वर्षांपूर्वी सुरू झाली होती ती आस्थगायत आहे. त्यामुळे आज मी व्यावसायिक क्षेत्रात कुठेही काम करत असलो तरी नाटकाशी किंवा रंगभूमीशी असलेली नाळ मी कधी तुटू दिलेली नाही. त्या माध्यमातून काही ना मी नाटकात कनेक्ट आहेच.
1: नक्कीच. दिग्दर्शनाकडे सुद्धा यातून तुम्ही वळाला होता, तर ते कसं?
0: अभिनय करत असताना अभिनेता हा फक्त स्वतःच्या पात्रापुरता विचार करतो, पण दिग्दर्शक जेव्हा दिग्दर्शन करत असतो तो संपूर्ण नाटकाचा ऑन स्टेज बॅक स्टेज सर्व नाटक त्याच्या मनामध्ये भिनत असतं. आणि असं एक 2019 साली पहिल्यांदा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एक शापित माणसाचं गुपित हे नाटक मी दिग्दर्शित केलं. त्या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 3 पारितोषिके मिळाली. त्यानंतर अनेक एकांकिकाचं दिग्दर्शन मी दरम्यानच्या काळात अनेकदा केलेलं आहे. त्यामुळे दिग्दर्शन, अभिनय ही सर्व नाटकाची एक समतुल्य बाजू आहेत.
1: नक्कीच, नक्कीच. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहसा घरच्यांची अपेक्षा असते की आता नोकरी व्यवसायाकडे उतरावं किंवा वळावं, तर असे काही विचार जे आहेत ते होते का, किंवा तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले का, किंवा तुम्ही वळालात का?
0: मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉलेज पासआउट झाल्यानंतर पशुवैद्यक म्हणून शिक्षण सुरू केलं. ग्रामीण भागात 5 ते 7 वर्ष मी प्रॅक्टिस केली. पण त्यानंतर कालांतरानं त्या व्यवसायात मन रमेन असं झालं. नगरमध्ये आलो, नगरमध्ये प्रॅक्टिसचा जम बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती प्रॅक्टिसचा जम नगरमध्ये बसत नव्हता. मग एखादी नोकरी करावी हा विचार मनात आला. त्यानंतर सुरुवातीला सायदी फिरोंडा जे शोरूम होतं सर्जीपुरामध्ये तिथे मासिक 2000 पगाराने काम सुरू केलं. आज जर पाहिलं तर तो आकडा खूप काही मोठा वाटणारा नाही आहे, पण माझ्यासाठी ते 2000 म्हणजे फक्त एक रक्कम नव्हती, तर माझ्यातला निर्णय घेण्याची क्षमता किंवा एक आत्मविश्वास निर्माण करण्याची एक बाजू होती. 2000 पगारावर मी साईदीपमध्ये काम सुरू केलं. कालांतराने 5 ते 7 शोरूममध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात काम केलं. सगळ्यात शेवटी भनसाई TVS मध्ये मी सेल्स मॅनेजर होतो आणि त्या ठिकाणी लोकमतचे कर्मचारी गाडी घेण्यासाठी आले होते. तर माझ्यातली निर्णय क्षमता, कन्व्हिन्सिंग पॉवर पाहून त्यांनी मला लोकमतमध्ये काम करण्याची विनंती केली, एक ऑफर दिली, पण मी ती नाकारली. 1 महिन्यानंतर मला त्यांचा पुन्हा एकदा फोन आला की तुम्ही लोकमतमध्ये काम सुरू करा. त्यावेळेस मी निर्णय घेतला. तेव्हापासून 17 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करतोय तो आस्थगायत.
1: नक्कीच. आणि अचानक एका वेगळ्या फील्डमधून, एका वेगळ्या नोकरीच्या कामाच्या ठिकाणाहून या पत्रकारिता किंवा या माध्यम क्षेत्रामध्ये येणं ही सोपी गोष्ट नाही आहे, किंवा एकदम ड्रास्टिक जे आहे ते कामाचं सुद्धा स्वरूप असणार होतं तुमचं, तर मग हा डिसिजन कसा घेतला?
0: ऍक्च्युली मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करताना सेल्स सेक्टरमध्ये काम करत होतो. सेल्समध्ये पत्रकारितेचा फारसा अनुभव माझ्याकडे नव्हता. सेल्समध्ये काम करत असतानाच लोकमतची ओळख झाली. लोकमतमध्ये मी सेल्स मार्केटिंगमध्ये काम सुरू केलं. त्यानंतर 10 ते 12 वर्ष मी सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करत होतो. अनुभवाच्या जोरावर मला व्यवस्थापनाची मॅनेजरची ऑफर आली. त्यानंतर मॅनेजरचं काम करत गेलो. लोकमतमध्ये मला एक सांगायला प्राऊड वाटेल एका मोमेंटचा. ज्यावेळेस तिथले मॅनेजर माझा इंटरव्ह्यू घेत होते त्यांनी विचारलं तुझं ड्रीम काय. मी त्यांना बोलून गेलो बालिशपणे, म्हणलं सर आज ज्या खुर्चीत बसून तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहे आगामी काळात मला त्याच खुर्चीत बसून इतरांची इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल. तर माझ्यासाठी ते फक्त वाक्य नव्हतं तर स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास, शिकण्याची प्रवृत्ती ह्या सर्व गोष्टी होत्या. आज 17 वर्षानंतर आज मी त्या खुर्चीत बसून ते पाहिलेलं ड्रीम आज मी पूर्ण करू शकलो. म्हणजे पाहिलेलं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं, फक्त तुमच्याकडे ते घेण्याची निर्णय क्षमता असावी आणि कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे.
1: नक्कीच. माध्यम क्षेत्रामध्ये आल्यानंतर अनेक बदल म्हणा किंवा माध्यमातील काम कसं असतं किंवा व्यवस्थापन कसं असतं, वेगवेगळ्या भूमिका आणि संधी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळत गेल्या आणि तुमचा हा प्रवास सुरू होता, ते पत्रकारिता क्षेत्रामधले दिवस कसे होते तुमचे?
0: दिवस कसे होते अशी मी आजही ते दिवस अनुभवतो आहे. खरं तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये फक्त पत्रकारिता नाही आहे, व्यवस्थापन आहे, व्यवसाय वृद्धी असते, माध्यम क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी असतात. आज मी दैनिक नवराष्ट्रमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणजे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करतो आहे. तर पत्रकारिता असेल, व्यवस्थापन असेल, मार्केटिंग असेल, जाहिरात असेल, वितरण असेल, या सर्व बाबी आमच्या दैनंदिन कामाच्या एक पार्ट आहेत त्या. त्यामुळे हे दिवस निश्चितच एक प्रेरणादायी असतात आणि एक कनेक्ट असतो. मीडियात काम करत असल्यामुळे तुमचं एक समाज अशी एक बांधिलकी असते आणि कनेक्ट असतो, त्यामुळे निश्चित इथलं काम एक माझ्यासाठी छानच आहे.
1: नक्कीच. जसं आता तुम्ही उल्लेख केला की सध्या तुम्ही नवभारत माध्यम समूहाच्या दैनिक नवराष्ट्राच्या अहिल्यानगर आवृत्तीमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून आहात, तर ते नवभारतमधलं काम तुमचं कधी सुरू झालं?
0: 1 जानेवारी 2024 मी दैनिक नवराष्ट्रमध्ये जॉईन झालो आहे. नवभारत हा एक कॉर्पोरेट ग्रुप आहे. आज ऑल ओव्हर इंडियामध्ये 6 राज्यांमध्ये आम्ही काम करतोय. नवराष्ट्र जवळपास महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करतोय आणि यातील अहिल्यानगरची आवृत्तीची संपूर्ण जबाबदारी आज माझ्याकडे आहे.
1: नक्कीच. माध्यमामध्ये काम करत असताना कुठल्या गोष्टींची जास्त काळजी घ्यायला हवी सर?
0: खरं सांगायचं तर वाचकांचा विश्वास हे आमचं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. व्यवसाय वृद्धी सोबतच वाचकांचा विश्वास जपला गेला पाहिजे, हे खूप मोठं चॅलेंज असतं आणि त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो.
1: नक्कीच. आता आपण पाहतो आहोत की माध्यमांचा जर विचार केला किंवा माध्यमांविषयी जर आपण बोलतो आहोत, तर सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहे ते आता सगळ्याच वृत्तपत्र समूहामध्ये आलेले आहेत. आता आपल्याला प्रत्येकाला आपण सगळेजण खूप व्यस्त आहोत, बिझी आहोत आणि त्यामुळे आपल्याला अगदी काही क्षणामध्ये एखादी बातमी हवी असते, महत्वाच्या काही गोष्टी पटकन एका क्लिकवर कळायला हव्या असतात, किंवा फारसं आपल्याला पेपर वाचायला वेळ जो आहे तो आता मिळत नाहीये कामामुळे, आपल्या व्यस्ततेमुळे. तर हा जो माध्यमातला बदल आहे तो तुम्हाला कसा वाटतो?
0: निश्चितच डिजिटल माध्यम हे काळाच्या ओघामध्ये प्रगल्भ होत गेलं. डिजिटल म्हणजे एक इन्स्टंट आहे, तुम्हाला एका सेकंदामध्ये तुम्हाला इन्स्टंट बातमी कळते, समोरचं वृत्तांकन कळतं. पण विश्वासार्हता जर असेल तर ते प्रिंट मीडियामध्ये आहे. याचाच अर्थ डिजिटल हे विश्वासार्ह नाही असं मी म्हणणार नाही, परंतु डिजिटलमध्ये बातमी पाहिल्याच्या नंतरही दररोज सकाळी लोक पेपर वाचतात ती विश्वासार्हता पडताळण्यासाठी. त्यामुळे डिजिटल सेगमेंट आणि प्रिंट सेगमेंट हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाही आहेत, तर ते एकमेकांचे पूरक आहेत.
1: नक्कीच नक्कीच. प्रिंट झालेला पेपर वाचणारे आजही अनेक वाचक आहेत आणि आज अनेक असेही वाचक आहेत, असे अनेक रीडर्स आहेत की जे ई पेपर सुद्धा फॉलो करतात किंवा वाचतात. तर या दोन्हीमधला कुठला वाचक वर्ग जो आहे तो तुम्हाला प्रिय आहे?
0: निश्चितच जो हार्ड कॉपी वाचतो तो आमच्यासाठी प्रिय वाचक वर्ग आहे. परंतु कोविडच्या काळानंतर वाचक संख्या काहीशा प्रमाणात कमी झाली. आजही ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते हार्ड कॉपी वाचतात आणि यंग जनरेशन जे आहे ते ई पेपर वाचतात.
1: नक्कीच नक्कीच. प्रत्येक क्षेत्रामध्ये काळानुरूप बदल झाले, काही तंत्रज्ञानाचे सुद्धा बदल झाले आणि हे बदल ऍक्सेप्ट करणं प्रत्येक क्षेत्राला गरजेचं होतं त्या त्या काळानुसार. आणि प्रिंट मीडियानं सुद्धा वेगवेगळं तंत्रज्ञान जे आहे ते आणलं, विकसित केलं आणि आज आपण पाहतो आहोत की AI चा वापर सुद्धा या क्षेत्रामध्ये सुद्धा होतो आहे, या क्षेत्रामध्ये सुद्धा AI ची मदत घेतली जाते, तर ती कशी?
0: AI ची मदत घ्यायचा खरं सांगायचं तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला एखादी बातमी जर लावायची असेल तिचे सोर्स, तिच्या खोलापर्यंत जाऊन फील्डवर जाऊन त्या बातमीचे संदर्भ शोधावे लागायचे, ज्यामध्ये तुमचा वेळ खूप जात होता. म्हणजे एखाद्या बातमी संदर्भात सुद्धा तुम्हाला काही पुस्तकं चाळावं लागायचे, काही जुन्या मान्यवरांकडनं काही त्याच्या प्रतिक्रिया घ्याव्या लागायच्या, माहिती घ्यावी लागायची. पण AI चा जर आज तुम्ही वापर केला तर तुमचं कमी वेळामध्ये तुम्हाला ती बातमी डिटेलिंगमध्ये तयार करून मिळते आणि हे माध्यम क्षेत्रामध्ये पाहिलं तर संधी पण आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये तुमचा वेळ जास्त जात होता, आजच्या काळामध्ये AI च्या माध्यमातून तुम्हाला कमी वेळामध्ये तुम्हाला ती बातमी चांगल्या प्रकारे समोर तयार करून मिळते.
1: नक्कीच. आजच्या पत्रकारिता फील्डमध्ये किंवा आजच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये काय चॅलेंजेस पत्रकारांसमोर आहेत?
0: पत्रकारांसमोर पाहिलं तर प्रिंटचा जर विचार केला तर प्रिंटसमोर सर्वात मोठं आव्हान असतं डिजिटलच्या पत्रकारांचं. डिजिटल आणि प्रिंट हे आजही एकमेकाला स्पर्धक मानतात. हेच एक बेसिक त्याच्यामध्ये आमच्यासमोर चॅलेंजेस असतात.
1: नक्कीच नक्कीच. आज आपण बघतो आहोत की पत्रकारितेसमोर जबाबदाऱ्या सुद्धा खूप मोठ्या आहेत, किंवा प्रत्येक पत्रकारिता फील्डमध्ये म्हणा किंवा प्रत्येक पत्रकारांसमोर म्हणा किंवा कुठल्याही समूहासाठी म्हणा, सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यासाठी कुठली असते?
0: आमच्यासाठी वेळ ही खूप महत्वाची आहे. वेळ, बातमीला सुद्धा वेळ असते, जाहिरातीला वेळ असते आणि वेळेमध्ये काम करताना विश्वासार्हता आम्हाला टिकवायची असते, त्यामुळे तिन्ही पातळी आम्हाला काम करावं लागतं. ही एक मोठी जबाबदारी आमच्यावर आहे.
1: नक्कीच. याचबरोबर एक वेग आणि अचूकता या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर या किती महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी?
0: स्पर्धेत टिकायचं असेल तर वेग तुम्हाला पाळावाच लागतो, पण अचूकता जर पाळली नाही तर वाचकांचा विश्वास हा डावलला जातो. त्यामुळे वेगात काम करत असताना विश्वासार्हता टिकवणं खूप महत्वाचं आहे.
1: नक्कीच. सर, तुम्ही पत्रकारिता असेल, जाहिरात असेल, अगदी सुरुवातीपासून मार्केटिंग या फील्डमध्ये सुद्धा होतात, तर या वेगवेगळ्या विभागांचा अनुभव घेत असताना तुमचा दृष्टिकोन कसा बदलत गेला?
0: काळाच्या ओघात दृष्टिकोन बदलत गेला. सेल्स करत असताना सेल्समधनं माणसं कळायला लागली, निरीक्षण क्षमता कळायला लागली, त्यातनं व्यवस्थापनाचं कौशल्य प्रगल्भ होत गेलं. व्यवस्थापन करत असल्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रातल्या इतर जे काही डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटचं काम करण्याचा संपर्क आला, आणि आज ज्या पदावर मी काम करतोय हे सर्व सेल्स, व्यवस्थापन, देन पत्रकारिता ह्या सर्व गोष्टींचं साधर्म्य मिळून इथपर्यंत मला पोहोचतो आलंय.
1: नक्कीच. आणि याही पुढे निवेदन आणि सूत्रसंचालन या सुद्धा फील्डकडे म्हणा किंवा या सुद्धा क्षेत्राकडे तुम्ही आलात, तर हे कसं सुरू झालं?
0: 10वीमध्ये असताना, म्हणजे 10वीपर्यंत मी कधी कुठलं भाषण कधी केलेलं नव्हतं. 11वीमध्ये असताना मी पहिल्यांदा आयुष्यातलं पहिलं भाषण केलं. जस्ट माईक समोर गेलो, मनात प्रचंड धडधड होती, थाकथूक होती, प्रचंड घाम आलेला होता, काय बोलेल कसं बोलेल माहीत नव्हतं. भाषण सुरू केलं, जेव्हा टाळ्या वाजल्या तेव्हा मी भाणावर आलो, आणि एक गंमत म्हणजे त्या स्पर्धेमध्ये मला पहिलं क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आयुष्यातला पहिला पुरस्कार होता तो. पुरस्कार माझ्यासाठी त्यासाठी महत्त्वाचा होता की आज मी जो काही बोलतो आहे ही ती पार्श्वभूमी ती आहे, त्यात एक आत्मविश्वास वाढत गेला. माईकमधनं म्हणजे भाषणामधनं मला स्टेज मिळालं आणि अभिनयामुळे रंगमंच मिळाला, आणि ही दोन्ही गोष्टी माझ्यासाठी आज खूप महत्त्वाच्या आहेत.
1: नक्कीच. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर तुम्ही कार्यरत आहात आणि अगदी ऑटोमोबाईल्स या फील्डमध्ये सुरू झालेला तुमचा प्रवास आज पत्रकारिता किंवा माध्यम क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तर या सगळ्या प्रवासामध्ये माणसं जोडण्याची कला तुम्ही शिकलात असं मी म्हणेन, किंवा माणसं जोडण्याची क्षमता तुमच्यामध्ये आली, तर ही ताकद तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे?
0: खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला कुठल्याही व्यवसायात, कुठल्याही क्षेत्रात जर पुढे जायचं असेल तर माणसांचं पाठबळ तुमच्या पाठीशी नक्कीच असायला पाहिजे. माणसं जोडणं हा माझा धर्म आहे, माझा स्वभाव आहे. आज मी जो काही आहे त्या माणसांनी जोडल्यामुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे इथपर्यंत पोहोचलेला आहे.
1: नक्कीच, नक्कीच. पत्रकारितामध्ये किंवा माध्यम व्यवस्थापनामध्ये ही माणसं किंवा नातेसंबंध जोडणं किती महत्वाचं आहे?
0: एकदा परत
1: बोला. पत्रकारिता किंवा माध्यम व्यवस्थापनामध्ये नातेसंबंध किती महत्वाचे आहेत?
0: खूप महत्वाचे आहेत. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता ते नातेसंबंध कुटुंबाप्रमाणे तुम्हाला जपता यायला हवीत. आज जरी आम्ही एखाद्या ग्रुपमध्ये काम करत असेल तिथं असणारा तुमचा परिवार, तिथं तुमचा स्टाफ हा तुमचं कुटुंब आहे, त्यांचं तुमच्याशी एक बॉन्डिंग आहे, एक नातेसंबंध आहेत, हे जर तुम्ही निर्माण केलेत तर तुमचं काम एक सुलभरित्या नक्की संपन्न होतं.
1: नक्कीच. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर तुम्ही काम करत आला आहात, यामध्ये नेतृत्व किंवा लीडरशिप करत असताना टीम वर्क सोबत सुद्धा काम करावं लागतं किंवा टीमला सोबत घेऊन सुद्धा काम करावं लागतं, असं तुम्ही पत्रकारिता किंवा माध्यम क्षेत्रामध्ये आहात, तर यामध्ये सुद्धा टीम वर्क किती महत्वाचं आहे?
0: खूपच महत्वाचं आहे. कुठलंही काम हे टीम वर्कशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे वृत्तपत्र जर विचारतो तुम्ही केला तर वृत्तपत्र तुम्हाला सकाळी फक्त 12 पाने वाचायला मिळतात, पण त्या प्रत्येक गोष्टी मग आमची टीम असते. म्हणजे मॉर्निंग से लेके गुड नाईट तक पूरे दिन हमारी टीम काम करती रहती है. वेगवेगळे क्षेत्र आमचे असतात. आज जवळपास 200-250 लोक आमच्यासाठी काम करतात, नवराष्ट्र करतात. हे ऍक्च्युली टीमवर्क आहे. फ्रंटला जरी तुम्हाला फक्त संपादक हे नाव दिसत असेल तरी त्याच्या पाठीमागे ही सर्व मोठी टीम आमच्यासोबत काम करत असते.
1: नक्कीच, नक्कीच. आज सर मागे वळून पाहताना या सगळ्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये काय मिळालं?
0: आयुष्यामध्ये मला अनुभव मिळाला. संघर्ष जो माझ्या वाटेला आला होता त्या संघर्षातून मी घडत गेलो. अनेक माणसं कमवता आली, निर्णयक्षमता मिळाली, नाटकातनं माणसं उमजत गेली, सेल्स आणि व्यवस्थापन क्षेत्रात ती समजत गेली, आणि खूप काही कमवलं आहे असं मला वाटतं आहे. पण हे अंतिम ध्येय नाही आहे, अजूनही खूप काही गाठायचं बाकी आहे.
1: नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही सुखाचे क्षण येतात, काही दुःखाचे प्रसंग येतात, काही कठीण काळ समोर येऊन आपल्या राहिलेला असतो उभा. या सगळ्या प्रवासामध्ये असा एखादा आलेला संघर्षामधला कठीण काळ ज्याला तुम्ही फेस केलंय आणि पुढे गेलात असा एखादा प्रसंग आहे का?
0: असा एखादा प्रसंग नाही, कारण माझं आयुष्य पूर्ण संघर्षाने भरलेलं आहे. ज्यावेळेला करिअरची सुरुवात केली तिथपासून तर आजचा काळ गायत मी प्रत्येक ठिकाणी संघर्ष करत पोहोचलेलो आहे. कोणती गोष्टी सहज मिळाली नाही आहे, कारण माझं शिक्षण, माझा अनुभव आणि आजची कारकीर्द हे जर पाहिलं तर हे कुठे मॅच होणार नव्हतं. त्यामुळे जिथपर्यंत पोहोचतो संघर्ष प्रत्येक क्षणात हा संघर्ष व्यापलेला
1: आहे. नक्कीच नक्कीच सर. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात, तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओचं स्थान कसं आहे किंवा याआधी तुम्ही रेडिओ ऐकला आहे का?
0: नक्कीच रेडिओ ऐकला आहे आणि वारंवार मी रेडिओ ऐकत असतो. प्रवास करताना माझ्या गाडीमध्ये सातत्यानं रेडिओवरची गाणी, रेडिओवरच्या मुलाखती मी ऐकत असतो. एक दृकश्राव्य माध्यम म्हणून रेडिओ निश्चितच मला आवडतो. म्हणजे कुठलेही असताना तुम्ही रेडिओला ऐकू शकता. आणि रेडिओवर पहिली मुलाखत माझ्या मुलीशी झाली होती आकाशवाणीला, 2008 ते 2010 झाले त्या गोष्टीला. तर एक रेडिओ निश्चितच त्यावेळेस तिची मुलाखत ऐकण्याकरता मी खास रेडिओ विकत घेतला होता आकाशवाणीची मुलाखत ऐकण्याकरता. त्यामुळे हे रेडिओ माध्यम माझ्यासाठी निश्चितच एक आवडतं माध्यम आहे.
1: नक्कीच. आज सर नगर

0: हे गाणं कुठंतरी माझ्या एक संघर्षाशी कनेक्ट आहे आणि कधी कधी मला गुणगुणायलाही आवडतं, त्यामुळे हे गाणं निश्चितच मला छान वाटेल.
1: नक्कीच नक्कीच सर. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: छान वाटतंय. नक्कीच
1: नक्कीच सर. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात आणि तुमचा हा सगळा प्रवास जो आहे तो नक्कीच अनेक श्रोत्यांपर्यंत सुद्धा पोहोचला असेल. सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते अविनाश कराळे पाटील. पत्रकारिता, माध्यम व्यवस्थापन, रंगभूमी, वक्तृत्व आणि सूत्रसंचालन अशा विविध क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि आज त्यांचा संपूर्ण प्रवास आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये जाणून घेतला. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. उद्या भेटूयात याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: त्यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026।
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत। गट क इयत्ता 5वी आणि 6वी, विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है। गट ख इयत्ता 7वी आणि 8वी, विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती, अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है। गट ग इयत्ता 9वी आणि 10वी, विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि, भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य।
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा। निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026।
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत। गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये। यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील।
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी व्हा।
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79।
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे

मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ए भाई,

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. दिलबंद गाणी हा शो सुरू झाला आहे आणि आजच्या शोचा विषय आहे सावन का मौसम. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाई मुळे. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज मी आपल्या भेटीला चक्क पावसात भिजत यायचं ठरवलं होतं बरं का, पण पावसानं कुठं दळणी मारली आहे काय माहिती. त्यातल्या त्यात आपला जिल्हा म्हणजे पावसाच्या दृष्टीने सावध राहायचं लेकरू, त्यामुळं त्या आकाशातले ढग सुद्धा जाता जाता उगीच दोन चार थेंब आपल्यावर कधी कधी उडून जातात. मला जरा पावसाच्याच गप्पा तुमच्याशी मारायच्या होत्या. श्रावण सुरू झालाय ना, सगळीकडं आल्हाददायक वातावरण आहे. मित्रांनो, पाऊस म्हणजे या पृथ्वीची संजीवनी, ऋतुराजाची अर्धांगिनी. दरवर्षी अगदी न चुकता वारंवार नवचैतन्य, नवजीवन या सगळ्या पुन्हा पुन्हा नव्याने सृष्टीला बहाल करणारी एक अनमोल देणगी म्हणजे पाऊस. असा हा पाऊस माणूस श्रीमंत असो की गरीब, नोकरीवाला असो की व्यापारी, कारखानदार असो की शेतकरी, अशा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या कारणांनी एक सखा, सोबती, तारणहार असाच असतो. आपल्या फिल्मी जगताला मात्र या पावसानं बरंच काही दिलंय. आजपर्यंत निर्माण झालेल्या असंख्य चित्रपटांपैकी अर्ध्याहून अधिक चित्रपट आणि त्यांची नावं सुद्धा पावसावरच आधारित होती. गाण्यांच्या बाबतीत म्हणाल तर सगळ्या गीतकारांचा पाऊस हा आवडताच विषय होता. संगीताची, त्यामधील कवितेची एकंदर रचना सुद्धा अशा काही विशिष्ट रागदारीमध्ये सजवली जायची की पाऊस म्हणजे बहार, पाऊस म्हणजे हुंकार, पाऊस म्हणजे सौंदर्य, मिलनाचा, सृजनाचा झंकार. ना हमने महसूस किए थे पहले कभी ऐसे मौसम के बदलाव, हमें कहां मालूम था कि इश्क किसको कहते हैं. एक तुम हो जो जिंदगी में आ गए और बहार आ गई, शायद प्यार इसी को कहते हैं.

मित्रांनो, एक शायर असं म्हणतो की खूबसूरती तो देखने वाले के नजर में होती है साहब, कचरा उठाने वाले को उसमें भी अपनी रोटी नजर आती है। आपली भावना, आपल्या संवेदना, वृत्ती, प्रवृत्ती जर सुंदर असतील ना, तर आपल्या आजूबाजूचं जग आपल्याला सुंदरच दिसतं। या उघड्या बोडक्या माळरानाच्या विस्तीर्ण पसरलेल्या पृथ्वीला हा श्रावण सरींचा पाऊस जेव्हा हिरवा शालू नेसवतो, तेव्हा वेगळंच नवजीवन आणि सौंदर्य बहाल करतो। अशा वेळी एखादी विरहिणी या सगळ्याचं वर्णन करून आपल्या प्रियकराला किती सुंदर शब्दामध्ये साथ घालू शकते, आमंत्रण देऊ शकते, त्यावर आधारित असलेली ही सुंदर रचना। उस्ताद अमीर खान साहेबांनी वाजवलेली सतार किंवा सरांना जणू चिंब भिजवते। तुम ख्वाहिश हो, तुम ख्वाब हो, तुम ही हसरत हो, तुम ही जरूरत हो मेरी, तुम ही चाहत हो, तुम ही मोहब्बत हो, तुम ही तो इबादत हो मेरी।

पावसाच्या संपूर्ण ऋतूला जरी प्यार का मौसम म्हणलेला असला ना, तरी त्यातल्या त्यात श्रावण महिन्याला अगदी फिल्मी गीतकारांनी सुद्धा विशेष महत्व दिलेलं आहे. कारण श्रावण महिनाच या पावसाळ्याचा खरा चेहरा असतो. या सावन का मौसम मधली पावसाची वेगवेगळी रूप हा नुसता पाहण्याचा नाही तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. अर्थात आजकाल एवढी रसिकता आणि एवढा वेळही कुणाजवळ राहिलेला नाही. रोजचं व्यस्त असा दिनक्रम आणि अस्ताव्यस्त असं आयुष्याचं वेळापत्रक, त्यामुळं सगळ्यांच्या मनाच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की निळाशार असं म्हणता मधला चंद्र कधी गच्चीवर जाऊन कुणी हेतुपुरस्पर डोळे भरून पाहत असल असं मला नाही वाटत. जो तो व्यस्त आहे, चिंतातूर आहे, म्हणून निसर्गाच्या सौंदर्याच्या आविष्कारापासून फार दूर आहे. मन खुश है तो एक बूंद भी बरसात है, वरना दुखी मन के आगे समुंदर की भी क्या औकात है. या श्रावणामध्ये ज्या रेशीम धारांची झडी लागते तसच या स्वरांनी मन चिंब भिजून जात. बादलों से कह दो जरा सोच समझ कर बरसे, अगर मुझे उनकी याद आ गई तो देखो मुकाबला बराबरी का होगा.

देवांचा देव महादेव, त्या तापट आणि उग्र महादेवाचं सुद्धा रंजन करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे असा शिवरंजन राग। याच्या स्वरांनी रिमझिम पाऊसधारांची साथ संगत जर केली नाही तर आश्चर्यच म्हणायचं। याच रागावर आधारित एक सुंदर गीत मौसम इश्क है तू एक कहानी बन के आ जा, मेरे रूहे जिस्म को जो भिगो दे वो रिमझिम पानी बन के आ जा।

मित्रांनो, आपले कपडे खराब होतील का, सर्दी पडस होईल का, असले आजारी विचार ज्याच्या मनात येत नाहीत आणि जो बिनधास्त मजा घेत पावसामध्ये भिजतो तोच खरा रसिक। अरे, आंघोळ करताना ज्याला पाणी दुश्मन वाटत नाही त्याला पावसाचं पाणी का बरं आवडू नये? आणि थेट प्रचंड उंचीवरून शुद्ध असलेलं आसमानी स्वच्छ अशा पाण्याच्या धारा जेव्हा अंगावर पडतात त्या पाण्यामुळं विजण्याच्या ऐवजी कधी कधी मनातल्या भावना निश्चितच पेट घेत असतात। पाण्यालाही पेटवणारी स्वरांची ही ताकद। पावसाच्या श्रावण सरी सगळ्यांचीच तहान भागवतात असं काही नाही बर का। शेवटी प्रत्येकाची कहाणी वेगळ्या सदीच्या आणि वेगळ्या नदीच्या पाण्याने लिहिलेली असू शकते ना। कुछ तो ख्वाहिश होगी उन बारिशों के बूंदों की भी, वरना इतनी ऊंचाइयों पर जाकर आखिर कौन नीचे मिट्टी में मिलना चाहेगा।

श्रोतेहो, मला आठवतं आम्हाला लहानपणी शाळेमध्ये 7वीमध्ये मराठी विषयात पृथ्वीचं प्रेमगीत नावाची एक कविता होती. त्यामध्ये ही पृथ्वी ऋतुमानामध्ये पावसाची कशी डोळ्यात प्राण ओतून वाट पाहत असते याचं सुंदर वर्णन केलेलं होतं. तसंच मेघदूत या काव्यामध्ये प्रेमाचा जलभार घेऊन निघालेल्या काळ्या सावळ्या मेघांचा प्रवास खरोखरच अनुभवण्यासारखा आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वन्स फूड मे बी अदर्स पॉयझन, म्हणजे जे एकाचं अन्न आहे ते दुसऱ्यासाठी कधी कधी विष असू शकतं. पावसाळी काळीकुट्ट रात्र एखाद्याला स्वर्गीय सुख देऊन जाऊ शकते, तर कोणासाठी ती पावसाळी रात्र कारावासासारखी दुःख देऊन जाऊ शकते. आज बादल काले गहरे हैं, जैसे चांद पे लाखों पहरे हैं, कुछ टुकड़े सितारों जैसे यादों के बड़ी देर से दिल में उतर कर आज ठहरे हैं.

मित्रांनो, पाऊस हा असा विषय आहे की यावर आधारित गाणी आणि एकूण फिल्म संगीत हा विषय पूर्ण करायला सलग एक महिनाही पुरणार नाही, कारण त्यामध्ये प्रेम आहे, सफलता आहे, विफलता आहे, मिलन आहे, विरह आहे, शेवटी सगळा आठवणींचा कलह आहे। बरसात की भीगी रातों में फिर वही कहानी याद आई, कुछ उनका जमाना याद आया, कुछ अपनी निशानी याद आई।

ऋतुमानाचं हे कालचक्र अव्याहतपणे चालू आहे, म्हणून आपलं आयुष्य पण अव्याहतपणे चालू आहे. पण आयुष्याच्या या झोंबाझोंबीमध्ये आपल्याला कधी मनासारखं जगायलाच मिळत नाही. हातातलं घड्याळ फेकून देऊन कधी स्वच्छंदी गायलो नाही, नाचलो नाही, हसलो नाही, पावसात भिजलो नाही. सगळं आयुष्य मनासारखं जगायच्या तयारीमध्येच निघून जातं ना. एक दिवस आपल्याला जाणवतं की आपण नुसताच प्रवास केला, अखंड प्रवास केला आणि पोहोचलो कुठंच नाही. सोचा था एक घर बसाकर सुकून की जिंदगी जी लूंगा, लेकिन लेकिन घर की जरूरतों ने ही मुझे मुसाफिर बना डाला. छोट्या छोट्या गोष्टींचा आस्वाद घेण्याऐवजी आयुष्यभर आपण नुसतीच दिशाहीन धावपळ केली. हे सगळे सुखाचे क्षण, आनंदाचे, समाधानाचे प्रसंग पुन्हा कधीच न येण्यासाठी फुलपाखरासारखे उडून गेले. शेवटी जाणवतं की ज्या जमीन जुमला, पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा हे सगळं मिळवायच्या नादात आपण बरंच काही हरवून बसलो. यापेक्षाही आयुष्यात ते छोटे छोटे आनंदाचे क्षण खूप जास्त मूल्यवान होते, जे आपल्याला आता कमावलेली सगळी संपत्ती उधळली ना तरी पण परत कधीच मिळणार नाही. ना पाने की खुशी है, ना खोने का डर है, ये दौलत और शोहरत चंद जख्मों का मरहम है. रोज ये जीने मरने की कैसी ये मुकम्मल जिंदगी है, जिसमें आखिर कुछ ना कुछ तो कम है. खुदा हाफिज दोस्तों.

आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता सावन का मौसम. आणि हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक संगीत समीक्षक निवेदक सुहास भाई मुळे यांनी. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी दिलबंद गाणी या आपल्या शोमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाले इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: है,
1: उधर है,
0: ऊपर है,
1: नीचे है,
0: कहाँ है,
1: यहाँ है।
2: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.